दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

अखिन्नो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: हे अंजनीचा सुता तुला रामा।

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठं कुठं जायचं फिरायला रे, कुठं कुठं जायचं फिरायला.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा कीर्तने आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, बदलत्या नगरचे लोकमाध्यम, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: फार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। सुप्रभात, शुभ सकाळ श्रोते हो, आणि आपल्या दिवसाला आठवड्यानंतर छान सुरुवात झालेली आहे। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि वीकेंड नंतर आज आपण भेटत आहोत, आणि आज आहे 17 ऑगस्ट 2024 आजची तारीख, आणि आज आहे वार सोमवार। अर्थात आपल्या वीकेंड नंतरच्या या आठवड्याला सुरुवात झालेली आहे, आणि छान चांगल्या सुविचारानं, संस्कृत सुविचारानं आपण आपल्या दिवसाची सुरुवात करूयात। यत्र विद्वजनन्नो नास्ति श्लायस्तत्र निरस्त पादपे देशे एरण डोपी दुमायते। इथे विद्वान माणसाचं उदाहरण या श्लोकामध्ये दिलंय। जिथे विद्वान माणूस नसतो तिथे अल्पबुद्धी असलेला मूर्ख माणूस प्रशंसेला पात्र ठरतो। ज्या ठिकाणी विद्वान माणूस नसतो, ज्या ठिकाणी कमी बुद्धी किंवा अल्पबुद्धी असणारा मनुष्य जर वावरत असेल, तर त्याला मात्र ते कौतुक प्रशंसा मिळते। झाडं झुडपं नसलेल्या प्रदेशामध्ये एरंडाचं झाड सुद्धा मोठ्या वृक्षासारखं बसतं। म्हणजे असे काही प्रदेश आहेत, उष्णकटिबंधीय प्रदेश आहेत, की ज्या प्रदेशामध्ये एरंड असेल किंवा अगदी वाळवंटासारखा परिसर असेल, त्या ठिकाणी एरंडाचं झाड सुद्धा खूप मोठं भासतं किंवा खूप चांगलं वाटतं आपल्याला। आणि या श्लोकात सांगितलंय की विद्वान व्यक्तींच्या अनुपस्थितीमध्ये कमी बुद्धिमत्तेचा माणूस सुद्धा श्रेष्ठ ठरतो, मोठा मानला जातो। आणि निर्जन ठिकाणी, म्हणजे अगदी तिथे अगदीच खूप कमी अल्प प्रमाणामध्ये झाडं आहेत, तिथे कमी झाडं सुद्धा मोठ्या झाडासारखी आपल्याला दिसतात, भासतात, वाटतात। तसंच विद्वानांच्या अभावामध्ये साधी व्यक्ती सुद्धा खूप महत्वाची वाटते। एरण डोपी द्रुमा येते असं इथे सांगितलेलं आहे, आणि या सुविचारानं, या श्लोकानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूयात। अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: तुम्हाला आपण ऐकताय स्नेहा लियाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय स्नेहा लियाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अर्जुन तुमच्या सोबत आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. सार्थ दासबोधातील निरूपणाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करूया. जेही जैसे संचित केले तयास तैसे चिघडले, जे अभ्यासी पडो न जडले ते तू सुटेना. ज्याचं जसं पूर्वकर्म असेल त्याच्याकडून त्याला अनुसरून कृती घडत असते. ज्यांचा अनेक जन्मांमध्ये अभ्यास घडलेला असतो ती लक्षणं सुटता सुटत नाही. इथे असं सांगितलंय, जे अभ्यासी पडो न जडले ते तू सुटेना. अनेक जन्मांमध्ये ज्यांचा अभ्यास घडलेला आहे, ज्यांच्याकडे ज्ञानाचं भरपूर भांडार आहे, ती लक्षणं सहसा ते तुटता तुटत नाही, सुटता सुटत नाही असं या निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. आणि सार्थ दासबोधातील निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतो आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: फार आपण ऐकताय स्नेहल याच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आरजे आणि तुमच्या सोबत नगर स्वयंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. सार्थ दासबोधातील निरूपणाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतोय. एक दिव्याने भक्षिते एक विष्ठा सावडती आपल्या वडिलांचा घेती साभी मन. काही ना दिव्यांनी सेवन करतात तर काही विष्ठाचं चिवडत बसतात. इथे अन्नाचं उदाहरण दिलेलं आहे की काही दिव्य अन्न सेवन करतात, चांगलं चुंगलं सेवन करतात आहारामध्ये, तर काही विष्ठाचं चिवडत बसतात आणि वर अभिमानानं आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण करतो आहोत असे म्हणतात. आपल्या वडिलांचा घेती साभिमान, आणि जो साभिमान खरं तर काहीच कामाचा नसतो किंवा कुठेच पुढे नेणारा नसतो मनुष्य जीवनामध्ये. श्रोते हो, या सार्थ निरूपणानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात केली. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.
1: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाने आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. सार्थ दासबोधातील सुंदर निरूपणाने आपण आपल्या दिवसाला सुरुवात केली आहे. असो विवेक विण बोलणे तितुकासीण, कोणी एके श्रवण मनन केलेची करावे. ज्याच्या ठिकाणी विवेक नाहीये, विवेक बुद्धीचा वापर ज्या ठिकाणी होत नाहीये, या गोष्टी सांगणं म्हणजे केवळ भ्रम आहे असं या सार्थ दासबोधातील निरूपणात सांगितलंय. म्हणून शहाण्यानं नेहमी श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं असं उगीच म्हटलेलं नाहीये. कोणी एके श्रवण मनन केलेची करावे, अर्थात शहाण्या व्यक्तीनं, चांगल्या व्यक्तीनं नेहमी श्रवण मनन आणि चांगल्या गोष्टीचं चिंतन करावं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूयात अगदी थोड्याच वेळामध्ये दिनविशेष घेऊन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर. आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगरचा अंतरंग या कार्यक्रमात 17 ऑगस्टचा दिनविशेष आपण जाणून घेऊयात. छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून 1666 मध्ये पसार. रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ ऍक्ट ब्रिटिश संसदेनं मान्यता दिलेल्या कायद्याची 1837 पासून अंमलबजावणी. इंडोनेशियाला नेदरलँड पासून 1945 मध्ये स्वातंत्र्य. नार्कोटिक्स अनॉनिमस या संस्थेची पहिली सभा दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये 1953 मध्ये झाली. पहिली सीडी जर्मनीमध्ये विकण्यात 1982 मध्ये आली. पाकिस्तानचे सहावे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद जिया उलग आणि अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत अर्नोल्ड राफेल यांचा विमान अपघात. उस्ताद अली अकबर खान यांना अमेरिकेचा नॅशनल हेरिटेज पुरस्कार 1997 मध्ये प्रदान. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 8 सुवर्णपदक जिंकणारे मायकेल फिलिप्स हे पहिले खेळाडू 2008 मध्ये ठरले. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि आज आहे 17 ऑगस्ट आणि आजचा दिनविशेष आपण जाणून घेतोय. अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्य लेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक पंडित विल्यम केरी 1761 मध्ये जन्म. इथिओपियाचा सम्राट मेनेलिक दुसरा 1844 मध्ये जन्म. हैदराबादचा 6वा निजाम मीर मेहबूब अली खान 1866 मध्ये जन्म. मराठा हायस्कूल पुणेचे संस्थापक बापूराव जगताप यांचा 1888 मध्ये जन्म. हॉलिवूडमधल्या अभिनेत्री गायिका संवाद लेखिका मे वेस्ट यांचा 1893 मध्ये जन्म. ग्रंथसूचीकार शंकर गणेश दाते 1905 मध्ये जन्म. ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉक्टर विनायक पेंडसे 1916 मध्ये जन्म. चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुख्य सचिव जियांग झिमिन 1926 मध्ये जन्म. ओरॅकल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक लॅरी एलिसन यांचा 1944 मध्ये जन्म. इतिहास संशोधक निनाद बेडकर आज यांचा जन्मदिन. बांगलादेशचे क्रिकेटपटू हबीब उल बशर 1972 मध्ये जन्म. अमेरिकन उद्योगपती बर्मन ब्रॉनचे सहसंस्थापक गेल बर्मन 1956 मध्ये जन्म. तर कोलंबिया देशाचे 38वे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस पास्ट्राना अरांगो 1954 मध्ये जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

मनाते कोण येथे तरीही नाते आहे हृदयाचे मनाते मी तो हो गीत गाऊ आपल्या धोतीचे पिकनिक या रे या सारे या खुशीने नाचूया फुल्या

0: एकट्याची साथ देऊया, कुणाच्या वेदनेला सावराया, प्रेम देऊया.
1: पिकनिक
0: पिकनिक
1: पिकनिक
0: पिकनिक
1: पिकनिक
0: या रे या सारे या खुशी ने नाचूया.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यांचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात महत्वाचे दिनविशेष जाणून घेतोय. ऑस्ट्रेलियाचा सम्राट चार्ल्स आय 1887 मध्ये जन्म. जमैकन पत्रकार आणि कार्यकर्ते ब्लॅक स्टार लाईन चे संस्थापक मार्क्स गार्वे यांचा 1887 मध्ये जन्म. ले बॅरन रूट्स इंग्रजी व्यापारी रूट्स ग्रुपचे संस्थापक विल्यम रूट्स यांचा 1894 मध्ये जन्म. तर एस्टोनिया देशाचे राष्ट्रपती कर्तव्यामध्ये पंतप्रधान होते लेफ्टनंट होते टोनी स्किंट यांचा 1896 मध्ये मृत्यू. भारतीय राजकारणी तमिळनाडूचे आमदार पी एस थिरुवेंगडम यांचा 1935 मध्ये जन्म. तर ग्रीस देशाचे उपपंतप्रधान वकील आणि राजकारणी थिओडरस पांगलोस यांचा 1936 मध्ये जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी ऋत्विक केंद्रे बोलतोय. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. 17 ऑगस्ट आजची तारीख आणि आजचे दिनविशेष आपण जाणून घेतोय. पेरू देशाचे पहिले अध्यक्ष जोज डे 1850 मध्ये निधन. क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी न्यायालयात स्वतःहून फाशीची शिक्षा मागितली. 1909 मध्ये निधन. ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू टॉम किंडॉल यांचे 1924 मध्ये निधन. पाकिस्तानचे 6वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद जिया उलग यांचे 1988 मध्ये निधन. अमेरिकन अभियंते डेटा पॉइंट 2200 चे निर्माते व्हिक्टर पुअर यांचं 2012 मध्ये निधन. इटली देशाचे 18वे राष्ट्राध्यक्ष वकील आणि राजकारणी फ्रान्सिस्को फसिगो यांचं निधन. हबल स्पेस टेलिस्कोपचे सहनिर्माते जॉन बाहकल यांचं 2005 मध्ये निधन. अमेरिकन रोलर कोस्टर रचनाकार जॉन सी एलन यांचं 1979 मध्ये निधन. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तेव्हा नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण पाहत आहोत की महाराष्ट्रामध्ये FDA कारवाया ज्या होत आहेत त्यामध्ये आता अन्न आणि औषध प्रशासनानं 13 ऑगस्टला राज्यभरामध्ये एक विशेष मोहीम राबवली ज्यामध्ये 86 ऑनलाईन अन्न वितरण केंद्रांची स्थापना करण्यात आली. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये तपासणी दरम्यान अस्वच्छता, तापमान नियंत्रणाचा अभाव, कालबाह्य अन्नसाठा अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळे 60 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावल्या आहेत FDA. ब्लिंकेट, झेप्टो, इन्स्टामार्ट यांसारखे जे वेगवेगळे ऍप्स आहेत किंवा जी काही प्रमुख केंद्र आहेत त्याचबरोबर यांचा सुद्धा समावेश यामध्ये असल्याचं सांगितलं जातंय. एका केंद्राचं काम तात्पुरतं बंद करण्याचे आदेश सुद्धा FDA दिले आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कभी हसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है. सुनते रहिए रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

कारा पण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. श्रोते हो, नगरच अंतरंग हा कार्यक्रम आपण बोलत आहोत या कार्यक्रमामध्ये, आणि या कार्यक्रमामध्ये आपण महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतोय. जसं FDA कारवाईबद्दल आपण बोलत होतो की महाराष्ट्रामध्ये ज्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेगवेगळ्या अन्न जिथे साठा केला जातो, अन्न प्रक्रिया केली जाते, अशा अनेक हॉटेल्स अनेक रेस्टॉरंट या ठिकाणी ज्या धडक कारवाया सुरू आहेत, आणि त्याचबरोबर झेप्टो असेल, ब्लिंकिट असेल, जे वेगवेगळे ॲप्स आहेत, शॉपिंग ॲप्स आहेत, यावर सुद्धा कारवाई झालेली आहे. पण एका चिमुकल्यानं मात्र अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे एक वेगळी आणि मजेशीर मागणी केली आहे. महिलांची मिसरी बंद करण्याचं त्यांनी सांगितलंय आणि सोशल मीडियावर राज्यभरामध्ये याची चर्चा आहे. एक लहान मुलाचा मजेशीर व्हिडिओ दिसतोय सोशल मीडियावर, आणि महिला तोंडात मिसरी भरून गावभर लोकांची मापं काढतात, त्यामुळे मुंडे साहेबांनी या मिसरीवर बंदी आणावी अशी विनंती या चिमुकल्या मुलानं केली आहे. या 30 सेकंदाच्या त्याच्या रील्समध्ये, व्हिडिओमध्ये ना, नेटकऱ्यांनी मात्र तुफान पसंती मिळवलेली आहे आणि अनेक कॉमेडी ज्या काही प्रतिक्रिया आहेत, कॉमेंट्स आहेत, त्या येत आहेत. पण ही जी मागणी आहे ती अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त यांना करण्यात आली. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्या सोबत. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता मोठा दिलासा दिली. सीएसएमटी आणि कर्जतच्या नवीन 22 फेऱ्या पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी याच नवीन 22 नवीन फेऱ्यांना ग्रीन सिग्नल दाखवलाय. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत मध्य रेल्वेनं सीएसएमटी ते कर्जत या मार्गावरच्या 15 डब्यांचा लोकलचा हा प्रवास 22 अतिरिक्त फेऱ्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामध्ये 11 फेऱ्या गर्दीच्या वेळेत धावणार आहेत. अंबरनाथ, बदलापूर आणि कर्जत भागातल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवासी क्षमतेमध्ये 22% यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे आणि या बदलांमुळे काही गाड्यांचं वेळापत्रक आणि मार्ग सुद्धा बदलण्यात आले आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगरसंतरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. शुभमन गिल बाबत आपण आता बोलणार आहोत. त्याचं लीडरशिप किंवा त्याचा नेतृत्व हा आपण पाहिलेला आहेच, आणि भारताच्या ऐतिहासिक 600 कसोटी सामन्यासाठी फ्लाइंग 11ची घोषणा नुकतीच या संघानं केली आहे. गॉल या ठिकाणी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या या सामन्यामध्ये देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. भारतानं रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार या 3 फिरकी गोलंदाजाची निवड केली आहे, तर मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे वेगवान बॉलर म्हणून यामध्ये ओळखले जाणार आहेत आणि खेळले सुद्धा जाणार आहेत. सो यामध्ये भारताचा नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी समीर पाटील, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आरजेन तुमच्या सोबत. राज्यामध्ये मान्सून अपडेट कडे आपण आता वळणार आहोत. तर राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असून घाटमाथा आणि पूर्व विदर्भाला मात्र पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह भंडारा गोंदिया आणि मुंबईसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. विदर्भामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून मुंबईसह उपनगरामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा यासाठी देण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल ऐसा लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. नगर संतरंग या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, वर्षभरामध्ये 1 कोटी युवकांना आता AIचं ट्रेनिंग मिळणार आहे आपल्या भारतामध्ये, आणि त्यामुळे भारतामधले जे युथ आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच ही खूप मोठी संधी असणार आहे. येणाऱ्या 1 वर्षामध्ये देशातील 1 कोटी तरुणांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मोफत प्रशिक्षण दिलं जाईल असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलंय. स्पर्धा परीक्षा आणि नव्या तंत्रज्ञानासाठी हे मोफत ऑनलाईन कोचिंग क्लासेस उपलब्ध करून दिले जाणार आहेत, आणि याचा फायदा मुलांना वेगवेगळ्या करिअरसाठी होऊ शकतो. जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: हॅलो, मेरा नाम विक्टोरिया है, सुनते रहिए रेडिओ नगर 90.4 FM.

आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगरसंतरंग या कार्यक्रमात. पॉझिटिव्ह अपडेट कडे वळणार आहोत. DYSP कदम आणि PSI स्वामी यांना राष्ट्रपतींचं गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर करण्यात आलंय. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र कदम आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपतींचं गुणवत्तापूर्ण सेवेचं पोलीस पदक जाहीर झालं आहे. कदम यांनी 238 चोरींच्या वाहनांचा शोध लावलाय, तर CCTNS या अंमलबजावणीमध्ये मोलाचं योगदान त्यांनी दिलंय. मूळचे कुस्तीपटू असलेल्या स्वामी यांनी 34 वर्षांच्या सेवा काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, त्यामुळे या दोघांना सुद्धा राष्ट्रपतींचं गुणवत्तापूर्ण सेवा पदक जाहीर झालंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात शुभ सकाळ. आपल्या भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये सगळ्यात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था आपल्या भारतानं केली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. स्वप्न मोठी असावीत आणि एकेकाळी आपल्या भारताची गणना फ्रेजाईल 5 म्हणजे कमकुवत 5 अर्थव्यवस्थेमध्ये केली जात होती, पण अवघ्या 12 भारत जगामधल्या सगळ्यात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आता उदयास आलाय. त्यामुळे 2047 जे आपल्या भारताचं उद्दिष्ट आणि ध्येय आहे विकसित भारत हे लवकरच पूर्णत्वास येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. 140 नागरिकांचा संकल्प रोखणं अशक्य आहे असंही यावेळी सांगितलं. त्याचबरोबर 140 भारतीयांच्या सामर्थ्याची प्रशंसाही केली आणि या ताकदीची सुद्धा प्रशंसा केली. आपला भारत देश प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची नवी शिखरे सर करत आहे असंही सांगितलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे अनु तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. आणि आता महाराष्ट्रातील लावणी आणि लोककलेच्या नावाखाली जे अश्लील DJ लावणी होते आहे, सोशल मीडियावर याचा जास्त प्रसार होतोय आणि हे रोखण्यासाठी आता राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सार्वजनिक कार्यक्रमांसाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ सुटॅबिलिटी सर्टिफिकेट उपयुक्तता प्रमाणपत्र घेणं आता बंधनकारक करण्यात आलंय. पोलीस परवानगीसाठी हे प्रमाणपत्र सादर करावं लागेल आणि DJ ऐवजी आता पारंपरिक वाद्याचा वापर करण्याचे निर्देश सांस्कृतिक विभागानं दिले आहेत. त्यामुळे अश्लील DJ लावणी जी होते याला कुठेतरी लगाम बसणार आहे. वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीमध्ये अश्लील DJ लावणीची काही गाणी प्ले केली जातात आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता सरकारचं प्रमाणपत्र अनिवार्य आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगर संतरंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आणि IAS अधिकारी तुकाराम मुंढे जे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त सध्या आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये आता मोठी कारवाई झाली आहे. कॅम्प परिसरामध्ये जे प्रसिद्ध बर्गर किंग शॉप आहेत, आउटलेट आहे, त्या ठिकाणी अस्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या गंभीर काही त्रुटी आढळून आल्या. बऱ्याच वेळा पुण्यामधल्या या बर्गर किंग आउटलेटमध्ये तरुणाई नेहमी येत असते, पण इथे अस्वच्छता आढळून आली आहे आणि त्यांचा अन्न परवाना जागेवरच रद्द करण्यात आला आहे. मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी डॉमिनोज पिझ्झावर कारवाई केल्यानंतर आता पुण्यामध्ये बर्गर किंगवर ही थेट कारवाई झाल्यावर पुणेकर खवयांमध्ये सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मी विद्या घोरपडे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहले याचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहले याचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज आणि नगरचे अंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे. श्रोते हो, महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत आणि राज्यामध्ये आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यामध्ये हवामान विभागानं 6 जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. रत्नागिरी, सातारा, पुणे, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या 6 जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला असून पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणे आणि साताऱ्यामध्ये जे प्रशासन आहे त्यांनी नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार आता पुढच्या 6 जिल्ह्यांना येणाऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा जोर पावसाची पडण्याची शक्यता आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि श्रोते हो नगरस्वयं तरंग हा कार्यक्रम सुरू आहे. ऑलमोस्ट 11 वाजत आलेत रेडिओ नगरच्या घड्याळामध्ये आणि जाता जाता एक खूप चांगला सुविचार मी तुम्हाला सांगत आहे. सत्वा राम हिते युक्तम प्रत्यचर्यती सागरः कृतेच प्रतिकर्तव्यमेष धर्म सनातनः. एष धर्म सनातनः म्हणजेच जो समुद्र किंवा सागर रामाच्या हितासाठी केलेलं कार्य स्वीकारतो. आपण सगळ्यांनी रामायण पाहिलेलं आहे, रामायणातले सगळे भाग आपल्याला माहिती आहेत, प्रसंग आपल्याला माहिती आहेत, आणि ज्याप्रमाणे सागरानं समुद्रानं सुद्धा खरं तर रामाच्या हितासाठी केलेलं कार्य महत्वाचं आहे, याचा अर्थ सागरानं समुद्रानं पाण्यानं सुद्धा हे काम कार्य स्वीकारलं, त्याला योग्य तो प्रतिसाद दिला आणि केलेल्या उपकाराचं प्रत्युत्तर देणं हे आपल्या सनातन धर्मामध्ये शिकवलंय. आणि या श्लोकामध्ये असं सांगितलंय, कर्तव्य भावनेचा आणि उपकाराला प्रत्युपकारानं उत्तर देण्याच्या नैतिकतेचा उल्लेख या श्लोकामध्ये केलाय. एष धर्म सनातनः आणि योग्य प्रत्युत्तर देणं ही सनातन चिरंतन मूल्य व्यवस्था आहे असं सांगितलं आहे. हा श्लोक परस्पर उपकाराची महत्वता आणि आभार मानण्याच्या कर्तव्याची शिकवण आपल्याला देतो. आणि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये जर कुठलंही महत्वाचं काम असो किंवा कुठलंही आपलं काम असो, जर समोरच्या व्यक्तीने केलं तर त्याला आभार आपण नक्कीच मानतो आणि त्याचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे, ही आपली शिकवण आहे असं आपल्या भारतीय संस्कृतीने सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. श्रोते हो, या सुंदर श्लोकाने आपण आपल्या दिवसाला सुद्धा सुरुवात केलेली आहे. ऑलमोस्ट 11 वाजत आलेले आहेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि थोड्या थोड्यात आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येते गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, नवनवीन अशा गोष्टी घेऊन, गप्पा घेऊन, चर्चा घेऊन मी आले तुम्हाला भेटायला। मंडळी, आता काल रविवार होता, काल आपली भेट झाली नाही, त्यामुळे मंडळी आपण आत्ताचा हा जो आठवडा आहे आणि आठवड्याची आपली जी पहिली सुरुवात आहे आपल्या शोची, ती एकदम पॉझिटिव्ह करणार आहोत। मस्तपैकी आज गाणी ऐकणार आहोत आणि खूप सारी धमाल करणार आहोत। तर मंडळी, आपण दररोज विचार करतो की आज किती कामं पूर्ण झाली, बरं, किती ईमेल्स पाठवले किंवा किती तास आपण राबलो, पण दिवसभर व्यस्त राहून सुद्धा मनाला खरोखरच शांतता आणि आनंद मिळालाय का? दिवसभराचा हिशोब फक्त कामाच्या व्यस्ततेवरून नाही बरं का, तर सार्थकतेवरतून लावायला हवाय। आता सार्थकता म्हणजे आपल्या वेळेचा काही भाग अधिक चांगला समंजस आणि समाधानी बनवणं। मग ते कुटुंबासोबत घालवलेले काही आनंदी क्षण असोत, आवडतं पुस्तक वाचणं असो किंवा काहीतरी नवीन शिकणं असो, मंडळी 5 मिनिट शांत बसा, 5 मिनिट स्वतःसाठी काढा। मी आज किती व्यस्त होतो यापेक्षा मी आजचा वेळ नक्की कशाला दिला आणि ते माझ्यासाठी किती महत्वाचं होतं, हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा। आणि मंडळी, चला तर मग फक्त कामात व्यस्त राहण्यापेक्षा आयुष्यामध्ये थोडीशी सार्थकता शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा। मीही करतेच आहे। आणि मंडळी, तो प्रयत्न करता करताच आपण एक सुंदर असं गाणं ऐकत आहोत, चालत राहा पुढं। आणि मंडळी, हे खरंच पॉझिटिव्ह गाणं आहे आणि मला देखील हे मोस्टली फेवरेट गाणं आहे। तर मंडळी, हे गाणं आपण एन्जॉय करूयात, भेटूयात एका थोड्याशाच याच म्युझिकल ब्रेक नंतर आपल्या मेन कार्यक्रमाकडे। मी नवनवीन गोष्टी घेऊन येतेच आहे, तर मंडळी मस्तपैकी मूड फ्रेश करा, हे गाणं ऐका आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि ऐकताय तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आज श्रावणातला सगळ्यात पहिला आणि मोठा सण म्हणजे नागपंचमी. हा सण निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या संस्कृतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याचा सुद्धा आहे बरं का. आणि याच विषयी मला तुम्हाला माहिती द्यायची, याच विषयी मला तुमच्याशी गप्पा मारायच्यात. मंडळी आध्यात्मिक दृष्ट्या नागदेवतेला भगवान शिवांचं आभूषण आणि भूमीचं रक्षक मानलं जातं. पौराणिक कथांनुसार साप हा निसर्गाचा समतोल राखणारा एक पवित्र जीव आहे. तर दुसरीकडे वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेलं ना मंडळी, तर नागपंचमी हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या सापांप्रती आदर दाखवण्याचा दिवस आहे. आता पावसाळ्यामध्ये शेतामध्ये पिकांची नासाडी करणारे जे कीटक असतात किंवा उंदीर वगैरे असतात, तर त्यांचा नायनाट करून हे जे नाग असतात ते पिकांचं रक्षण करत असतात. आणि म्हणूनच या दिवशी सापांची नागांची पूजा करून त्यांच्या संरक्षणाचा संदेश दिला जातो बरं का. आजच्या दिवशी अंधश्रद्धा जरा बाजूला ठेवूयात आणि निसर्ग आणि प्राणी मात्रांशी जोडले गेलेले हे सुंदर असे नाते आहे हा जपण्याचा आणि पर्यावरण रक्षणाचा हा दिवस आहे. तर आपण सुद्धा या दिवसामध्ये मस्तपैकी सामील होऊयात आणि निसर्गाचं संरक्षण करूयात मंडळी, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तर मंडळी तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून, स्नेहालय परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: काय ग सखू
3: बोला दाजीबा,
2: काय ग सखू
3: बोला दाजी.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणं थोडस कठीण जात आहे, पण आपल्या मोबाईल मध्ये अशी दोन मस्त पैकी ऍप्स आहेत जी तुमची ही काळजी एकदम सोपी करतील. मंडळी, पहिलं ऍप आहे

0: मेडिसेफ यामध्ये तुम्ही औषधं घेण्याचा अलार्म सेट करू शकता, ज्यामुळं गोळी घ्यायची वेळ कधीच विसरणार नाही. आणि विशेष म्हणजे मंडळी, तुम्ही दूर असाल तरी सुद्धा घरातील इतर सदस्य तुम्ही वेळेवरती औषध घेतलंय की नाही हे ट्रॅक सुद्धा करू शकता. त्यासोबत मंडळी दुसरं ऍप आहे बीटओ. हे ऍप जे आहे ना ते मंडळी ब्लड शुगर लेव्हल नोंदवून डायबिटीस नियंत्रण करायला सुद्धा मदत करतं. यावरून तुम्हाला घर बसून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आपल्या भारतीय खाण्यापिण्याच्या सवयींनुसार डाएट प्लॅन सुद्धा मिळतो. ही दोन्ही ऍप्स गुगल प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअरवरती सहज उपलब्ध आहे. तर मंडळी आजच हे डाउनलोड करा, कारण आपल्या आरोग्याची काळजी घेणं आजकाल खूप महत्वाचं झालेलं आहे. आपण प्रत्येक जण नोकरी पेशा व्यक्ती आहोत आणि आधीसारखं आपल्याला स्वतःकडे लक्ष देणं थोडंसं जड होतं, कारण धावपळीचं जग चाललेलं आहे, कामाची धावपळ आहे, कामाचा व्याप आहे, कुटुंबाची काळजी आहे. त्यामुळे मंडळी औषधांमध्ये आणि उपचारामध्ये कोणताही बदल करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला तुम्ही आवर्जून घ्या. तुमच्या फॅमिली डॉक्टरशी किंवा तुम्ही नेहमी ज्या डॉक्टरांकडे जाता तिथला तुम्ही आधी सल्ला घ्या आणि हे ॲप तुम्ही नक्की वापरा. तुम्ही मला नक्की सांगा, आल्याचा रिव्ह्यू तुम्ही मला नक्की देऊ शकता मंडळी, की हे ॲप तुम्हाला कसं वाटलं आपल्या रेडिओ नगरमध्ये नक्की कळवा. आणि मंडळी तुमचं जे डेली लाईफ आहे, रुटीन आहे, ते आणखी मस्तपैकी एन्जॉय करा आणि आणखी सोपं करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: चिड़िया
1: कौ
0: परसंग ढोंग का बाजार हितला सासुद घालतो आळी मी अनकार वरपति रसा बुरकती घरात पोळी अन बाहेर
1: अरुवा ये बेसाय की अशा गावात तमाशा बरा इश्काचा जरा पिचकरी भरा उडू दे रंग उडू दे रंग उडू दे रंग मखमली पडद्याच्या आत पुलवेची रात चांदणी।

0: असंच होतं एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड आलं कोकड आलं.

0: गाढ़ाव काय माणूस काय अन गाढ़ाव काय जाईल तकडो बॉम्ब करते कस स्वांग करते लवाड लंड गढ़वन करते लवाड लंड गढ़वन करते लवाड
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आर्ज ऋतू आहे तुमच्या सोबत आणि ऐकताय आपण रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, पण आता शक्यतो आपल्या नगरमध्ये पाऊस कमी झाला बरं का, पण तरी सुद्धा पावसाचं वातावरण हे होतच आहे. आता मंडळी पावसामुळं बाहेर फिरायला जाणं किंवा व्यायामाला जाणं जमत नाही, किंवा कधी कधी आपण जिम सुद्धा लावत नाही. जिम आपल्यापासून दूर असते, आपल्या घरापासून दूर असते, त्यामुळे आपल्याला ते जिम लावणं सुद्धा जमत नाही. पण मंडळी काळजी करू नका, मी तुम्हाला घरच्या घरातच आपण स्वतःला ऍक्टिव्ह कसं ठेवू शकतो ना त्याबद्दलचे एक सोप्या ट्रिक्स आणलेले आहेत. आणि या ज्या टिप्स आहेत ना मंडळी, हे लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता, याचा तुम्हाला हेल्थला कोणताही धोका नाही. तर मंडळी घरातल्या घरामध्ये खुर्ची किंवा भिंतीचा आधार घेऊन मान, खांदे, कंबर, हात आणि पायांचे हलके स्ट्रेचिंग करा. तर कधी कधी काय होतं मंडळी, आपण आळसावलेले असतो आणि कधी कधी वाटतं ना की यार हात पाय असे मस्तपैकी ताणावेत, आळस द्यावा, कारण हे आपल्या शरीरातली जी ऊर्जा असते ना मंडळी ती कमी झाली ना तर अशा गोष्टी होतात. त्यामुळे मंडळी प्रत्येक मुद्रा जे मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रेचिंग बाबत, तर ती प्रत्येक मुद्रा घाईघाईनं न करता अगदी आरामामध्ये 15 ते 20 सेकंद टिकवून ठेवा. आणि लक्ष ठेवा, शरीर उगाच ताणून वाकू नका आणि कुठेही जर वेदना होत असल्या ना तर लगेच थांबा. स्ट्रेचिंग करणं गरजेचंच आहे, पण त्यामध्ये जर तुम्हाला कुठेतरी वाटते वेदना होत आहेत वगैरे तर तिथे थांबा. अचानक एका दिवसामध्ये एकदम करू नका, थोड्या थोड्या दिवसांनी, म्हणजे प्रत्येक दिवसामध्ये 1-2 सेकंदाचा 1-5 सेकंदाचा वाढीव भर करा आणि मग ते करा. CDCच्या मार्गदर्शक तत्वानुसार मंडळी, नियमित स्ट्रेचिंगमुळे आपल्या शरीराचा लवचिकपणा वाढत असतो आणि सांध्यांची हालचाल सुरळीत राहण्यास मदत होते. वृद्ध ज्येष्ठ मंडळींसाठी हे खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी पावसाळ्यामध्ये बाहेर जरी पडता येत नसलं किंवा जर तुम्हाला जिम मध्ये सुद्धा जाता येत नसेल ना, तरी आळस सोडा आणि घरातच हलकस स्ट्रेचिंग करा, फ्रेश व्हा. मंडळी अशाच टिप्स घेऊन येते मी थोड्याच वेळात तुम्हाला भेटायला. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90-11-36-36-00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90-11-36-72-00.

0: मंचोर खाटल्यावर
1: नको मला भ्या वाटते नको नको नको मला भ्या वाटते
0: तुझा भ्या काढतो भाई यो आलो बघू
2: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत शिक्षण आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत मदतीसाठी किंवा माहितीसाठी
3: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा मंडळी लावणी आणि लोककलेच्या नावाखाली होणाऱ्या अश्लील डान्सला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय आता लावणी व लोककला सादर करणाऱ्यांना सरकारच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाकडून प्रमाणपत्र घेणं अनिवार्य असणार आहे सादर होणाऱ्या नृत्य प्रकारामध्ये कोणतंही अश्लील कृत्य नाही याचं अधिकृत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कार्यक्रमाला रितसर परवानगी दिली जाईल तसंच राज्यामध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी आयोजकांना हे प्रमाणपत्र पोलिसांसमोर सादर करावं लागेल आणि त्यानंतरच कार्यक्रमासाठी परवानगी मिळणार आहे आता महाराष्ट्राच्या समृद्ध आणि पवित्र लोककलेचं सौंदर्य आणि परंपरा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीनं हे अतिशय कौतुकास्पद पाऊल मंडळी अशाच अपडेटसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, श्रावण महिना सुरू झालाय आणि उपवास सण, आणि त्याचसोबत अगदी घरोघरी बनवणारे सुवासिक आणि चविष्ट असे पदार्थ आता येणार आहेत। आता तुम्ही बनवत असाल घरामध्ये, मस्तपैकी खमंग वास सुटला असेल। आणि मंडळी, आज नागपंचमी आणि श्रावण सोमवारचा असा सुरेख योग आलाय ना, त्यामुळं आजच्या दिवसासाठी दोन खास पारंपरिक आणि सुवासपूर्ण रेसिपी खास तुमच्यासाठी मी घेऊन आले। तर मंडळी, नागपंचमी विशेष पारंपरिक कणकेचे उकडीचे दिंड नागपंचमीला तळलेले पदार्थ न बनवता उकडीचे पदार्थ बनवण्याची परंपरा आहे। तुम्हाला माहितीच असेल, आम्हाला शाळेमध्ये सुद्धा सांगायचं की तळलेलं वगैरे हे पदार्थ आजच्या दिवशी बनत नाही। तर मंडळी, आता हे उकडीचे दिंड कसे बनवतात ना, याची रेसिपी मी आणली आहे तुमच्यासाठी। तर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि तुपाचे मोहन घालून घट्ट भिजवून घ्यायचं। पुरणासाठी चणा डाळ आणि गूळ शिजवून बारीक वाटून घ्यायचं, आणि कणकेची लहान पारी लाटून त्यामध्ये हे पुरण भरायचं। चौकोनी किंवा मोदकासारखा मस्तपैकी आकार द्यायचा, आणि वाफेवरती 10 ते 12 मिनिट उकडून घ्यायचं, आणि वरून मस्तपैकी मंडळी साजूक तूप सोडायचं आणि गरम गरम सर्व्ह करायचं। हे जेव्हा आई बनवायची ना मंडळी लहानपणी, तेव्हा इतकं सुंदर वाटायचं आणि इतके खायचं ना, आई बनवायची आणि आम्ही ते खात राहायचं, इतका सुंदर आहे। आणि त्यासोबत मंडळी, आता श्रावण सोमवार विशेष रेसिपी पण मी तुम्हाला सांगणार आहे, खमंग उपवास पॅटीस। श्रावण सोमवारी उपवास असणाऱ्यांसाठी साबुदाणा आणि रताळ्याचं हे जे पॅटीस आहे ना मंडळी, एकदम उत्तम पदार्थ आहे। आता कसं बनवायचं तर, उकडलेले रताळे आणि भिजवलेला साबुदाणा एकत्र मॅश करायचा, त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची, भाजलेल्या दाण्यांचा कूट आणि चवीनुसार सेंधव मीठ घालायचं। छोटे छोटे गोळे करायचे, तव्यावरती थोडंसं तूप सोडून दोन्ही बाजूनी छानपैकी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं। तर मंडळी, आजच्या या पावन दिवशी घरोघरी हे पौष्टिक पदार्थ नक्की बनवा, आणि आज आपण तळत नाहीये त्यामुळे हे जास्त हेल्दी असतात, त्यामुळे मंडळी मस्तपैकी कुटुंबासोबत हे सण साजरे करा। आणि मंडळी, अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज मला तुम्हाला एक नागपंचमी निमित्तचा माझा जो लहानपणीचा अनुभव आहे ना, तर तो मला सांगायचा आहे बरं का. आता आज आहे नागपंचमी आणि आता आपल्या अहिल्यानगरमध्ये जो वारुळाचा मारुती आहे तिथं नेहमी जत्रा भरते. तिथं नेहमी असं मस्तपैकी खेळणे येतात आणि तिथं आपण एन्जॉयमेंट करत असतो. तर लहानपणी मंडळी मी सुद्धा माझ्या मम्मी पप्पांसोबत जायचे बरं का. आणि एकदा माझी मम्मी म्हणायची की नाही नाही आपण यावर्षी नाही जायचं, आपण पुढच्या वर्षी जाऊयात. पण हट्ट करायचो कारण गल्लीतले सगळेच जायचे, त्यामुळे आम्हालाही वाटायचं की जाऊयात वगैरे. तर आई वडील मलाही घेऊन जायचे वारुळाचा जो मारुती आहे तिथला आम्ही दर्शन घ्यायचो आणि छानपैकी आम्ही धम्माल करायचो मंडळी. तर आज सुद्धा ती परिस्थिती कुठेतरी बदललेली दिसते, कारण जेव्हा माझ्या लहानपणी म्हणजे नाही म्हणलं तरी 15 वर्षापूर्वीचं जे पचंब आपल्या नगरमध्ये भरायचा ना, तर तो थोडा वेगळा होता. तिथं मस्त खेळणी यायची, पारंपरिक पदार्थ, ते कणीस भाजलेलं असायचं, ती रेल्वेगाडी असायची अशी फिरणारी वगैरे. तर त्यामध्ये आम्ही जो एन्जॉयमेंट केला आहे ना तो खरंच आत्ता तो होत नाही बरं का. आणि आत्ता ती परिस्थिती पण राहिलेली नाही आहे, कारण आत्ता एवढा मोठा पचंब भरत नाही. किंवा त्या आधीची जी मजा होती ना त्या जत्रेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये, तर आत्ता ती येत नाही बरं का. आता शेवटी काय, गेले ते दिवस आणि राहिले त्या आठवणी, असंच म्हणावं लागेल. आता हे मला एक शेअर करायचं होतं तुमच्याशी. तर तुम्ही अजून सुद्धा आपल्या त्या पचंबाला जाता का हे मला तुम्ही नक्की कळवा, कारण मंडळी मी तरी जात असते. भलेही वेळ बदलली असेल, भलेही काळ बदलला असेल, आता आई वडील माझ्यासोबत येत नाहीत, पण मी मात्र प्रत्येक वर्षी पचंबाला जाते म्हणजे जातेच. आणि खूप भारी वाटतं मला, ते जुने ते दिवस आठवतात, जुन्या गोष्टी आठवतात आणि मस्तपैकी त्यामध्ये हरवून जायला होतं. तर तुम्ही यावर्षी जाणार आहात का, तुम्ही आज संध्याकाळी जाणार आहात का, मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेकनंतर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: फायनली कम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सण समारंभात लवकरच येत आहेत. आज आहे नागपंचमी आणि थोड्याच दिवसांमध्ये रक्षाबंधन येत आहे. मग दहीहंडी, गणेश चतुर्थी, नवरात्र, दिवाळी अशा आता सणांची लाईन आता सुरू झालेली. तर मंडळी सण समारंभ असो किंवा ऑफिसचं एखादं खास फंक्शन असो, साडी नेसणं म्हटलं की कित्येक जणींच्या कपाळ्यावरती आठा येतात. मंडळी पिन लावण्यापासून ते निऱ्या सांभाळण्यापर्यंत किती तो व्याप, किती ते टेन्शन, बरोबर की नाही. पण आज मी तुम्हाला साडी अगदी सोप्या पद्धतीनं आणि झटपट कशी नेसायची ना याबद्दल एक मस्त ट्रिक सांगते. मंडळी सगळ्यात आधी साडी नेसायला सुरुवात करण्यापूर्वी तुमचे हिल्स किंवा चप्पल नक्की घाला, म्हणजेच की साडीची योग्य लांबी सहज समजू शकेल तुम्हाला. पहिली फेरी पूर्ण बांधल्यानंतर निऱ्या घालायला सुरुवात करा. निऱ्या एकत्र करून त्यांना एक सेफ्टी पिन लावा आणि पेटीकोट मध्ये नीट पैकी खोचा. यामुळे निऱ्या अजिबात निसटत नाही. त्याच पद्धतीनं मंडळी आता पदराच्या निऱ्या करून डाव्या खांद्यावरती ठेवा आणि तिथे सुद्धा एक पिन सुरक्षित लावा. जर तुम्हाला जास्त घाई असेल तर बाजारामध्ये मिळणाऱ्या रेडी टू वेअर साड्या किंवा पल्लू आधीच पिनअप करून ठेवण्यासाठी ट्रिक वापरू शकता. मंडळी मस्त पैकी ही साडी इझी आहे. आपला जो पारंपरिक पोशाख आहे साडी म्हणजे, आणि अवघ्या 2 मिनिटांमध्ये परफेक्ट ड्रेप होऊ शकते. फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे आणि योग्य त्या स्टेपची गरज आहे. तर मंडळी तुम्ही साडी घालायचा अजिबात कंटाळा करू नका. त्यामुळं तुम्ही एक उठून दिसाल साडी नेसली ना मंडळी. प्रत्येक स्त्रीचं जे सौंदर्य आहे ते खुलून दिसतं. त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करा. मी ज्या ट्रिक सांगितल्या त्या अप्लाय करा आणि मग बघा की एकदम झटपट साडी कशी नेसून होते. तर मंडळी अशाच ट्रिकसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी आज आपण भरपूर सारे गप्पा मारले आहेत आणि आज सणासुदीचा दिवस आहे, तुम्हाला सुद्धा तयारी करायची असेलच. आणि मंडळी आपण भेटणार आहोत उद्याच्या सेगमेंटमध्ये, उद्याच्या भागामध्ये ठीक सकाळी 11 वाजता आपल्या नेहमीच्या वेळेत गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. आणि उद्या आपण भरपूर साऱ्या धम्माल गोष्टी करणार आहोत, खूप सारे गप्पा मारणार आहोत. यापेक्षा सुद्धा उद्याचा दिवस आपला बेस्ट असणार आहे. उद्याची माहिती आणि उद्याच्या ज्या चर्चा असणार आहेत ना त्या एकदम रंगतदार असणार आहेत. त्यामुळे मंडळी तुम्ही असंच आपल्या कार्यक्रमांना प्रेम देत राहा, कार्यक्रमांचा आस्वाद घेत राहा. थोड्याच वेळात आरजे वैशाली येते तुम्हाला भेटायला गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये, सॉरी स्नेह वार्ता या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे मंडळी कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आपण मंडळी थोड्याच वेळामध्ये वैशाली जी आपल्याला सांगणार आहे, वैशाली जी आपल्याला माहिती देणार आहे, त्याचा सुद्धा आस्वाद घेत आहोत. तर मंडळी आजचा दिवस मस्तपैकी एन्जॉय करा, मस्तपैकी तुम्ही खा प्या फिरा. आज तुम्ही संध्याकाळी जर पचंबाला जात असाल तर ते सुद्धा तुम्ही एन्जॉय करा. बघा तुम्ही की आधीच्या काळातलं जे नागपंचमीचं सण असायचं आणि आता जी काय चेंजेस झालेले आहेत त्या पचंबामध्ये वारुळाच्या मारुतीच्या तिथे जी जत्रा भरते तिथे, तर ते तुम्ही मला नक्की कळवू शकता. आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, काळजी घ्या, स्टे ट्यून.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहे. मंडळी, आपल्या संस्थेशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या, नेहमी प्रेमाने आणि आपुलकीने साथ देणाऱ्या आपल्या हितचिंतकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज वाढदिवस आहे नेता रामचंद्र गाडेकर, त्याचबरोबर श्रद्धा मुनोत यांचा आज वाढदिवस आहे. ह्या गेल्या अनेक वर्षापासून स्नेहालय संस्थेशी आपलं हे प्रेमाचं आणि विश्वासाचं नातं असंच कायम राहावं, आपल्या आयुष्यात आनंद, समाधान, उत्तम आरोग्य आणि यशाची फुलं सदैव उमलत राहावीत ही स्नेहालय परिवार आणि संपूर्ण रेडिओ टीम कडून मनापासून शुभेच्छा. तर नगरकर, आज आपण आपल्या स्नेहवार्ता शो मध्ये त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत त्यांच्या वाढदिवसानिमित्त. तर वाढदिवस आहे नीता रामचंद्र गाडेकर यांचा. यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ऐकूया श्री स्वामी समर्थ यांचं गीत.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आपण सर्वांनी अगदी उत्साहात साजरा केला. हा दिवस म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय, भारत माता आणि स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांना कसा भावतो, याचं सुंदर उत्तर आज आपण ऐकणार आहोत. आज आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आहेत मनपा प्राथमिक शाळा गांधीनगर येथील विद्यार्थी. भारत मातेविषयी, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी आणि 15 ऑगस्ट या दिवसाविषयी त्याच्या मनात नेमक्या काय भावना आहेत हे आपण त्याच्या शब्दात ऐकणार आहोत. चला तर मग आपण ऐकूया विठ्ठल मानधन या विद्यार्थ्याचे स्वातंत्र्य दिनाविषयीचे मत आपण ऐकूया.
1: मानधन हे मेरे स्कूल का नाम मनपा शाळा आदर्श नगर केडगाव है. मैं आता चौथी में शिक्षा हूँ. सभी आदरणीय शिक्षक गण, प्यारे साथियों और मेरे सभी मित्रों को मेरा नमस्कार. आज हम सभी 15 अगस्त स्वतंत्रता दिवस के शुभ अवसर पर यहाँ एकत्र हुए हैं. 15 अगस्त 1947 को हमारा देश अंग्रेजों के गुलामी से आज़ाद हुआ था. हमारे बहुत बड़े बड़े स्वतंत्रता सेनाओं ने अपने प्राणों की आहुति देकर हमें आज़ादी दिलाई. महात्मा गांधी, भगत सिंह, सुभाष चंद्र बोस, सरदार पटेल, लाल बहादुर शास्त्री जैसे महान लोगों ने देश के लिए बलिदान दिया. हमें अपने देश की आज़ादी पर गर्व है. हम सबका कर्तव्य है कि हम अपने देश से प्रेम करें, देश की एकता और अखंडता बनाए रखें. हमें ईमानदारी से पढ़ाई करनी चाहिए और देश के विकास में अपना योगदान देना चाहिए. आओ हम सब मिलकर अपने देश को स्वच्छ, सुंदर और मजबूत बनाने का संकल्प लें. जय हिंद, जय भारत. अंत में मैं यही कहना चाहूँगा कि हमारा भारत महान है, हमारा तिरंगा शान है, हम सब भारतीय हैं और हमें अपने देश पर हमेशा गौर करना चाहिए. धन्यवाद. जय हिंद.
0: नगरकर, विठ्ठलच्या मनोगतातून स्वातंत्र्याची खरी किंमत आणि भारत मातेविषयीचा अभिमान आपल्याला अनुभवायला मिळाला. स्वातंत्र्य दिन हा फक्त ध्वजारोहणाचा दिवस नाही, तर आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्याच्या मनात देशाविषयी किती प्रेम आहे हे अगदी मनापासून जाणवतं. अशाच आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या आणि उद्याचा भारत घडवणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आवाज आपण रेडिओ नगर 90.4 FM वरून आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तर नगरकर, यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, 15 ऑगस्ट म्हटलं की डोळ्यासमोर येतो आपला तिरंगा, मनात जागतो देशाचा अभिमान आणि ओठांवर येते एकच नाव, भारत माता। स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या रेडिओ नगर सोबत आहे प्रणव रामदास कुचाळे, मनपा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी। स्वातंत्र्य दिन त्याला कसा वाटतो, भारत मातेबद्दल त्याच्या मनात काय भावना आहे आणि आपल्या देशासाठी तो काय सांगू इच्छितो, चला तर मग त्याच्याच गोड शब्दामध्ये आपण ऐकूया।
2: आपली शान भारत देश जगात मान, विसरू नका त्या वीरांना ज्यांनी देशासाठी दिले प्राण। सर्वांना माझा नमस्कार, माझे नाव प्रणव रामदास उचाळे आहे, मनपा शाळा आदर्श नगर केडगाव इथे मी तिसरी शिकतो। आज 15 ऑगस्ट आहे, आपण भारताचा स्वतंत्र दिन साजरा करीत आहो। सर्वप्रथम सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला भारताला स्वतंत्र दिन।

0: करण्यासाठी अनेक नेत्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले. शेवटी एवढेच मनाशी वाटते की मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद जय भारत.
1: खरंच नगरकर, चिमुकल्या मनातला देशप्रेमाचा हा आवाज ऐकला की मन अभिमानाने भरून येतं. प्रणवच्या या छोट्याशा विचारातून एक मोठा संदेश मिळतो. देशावर प्रेम फक्त बोलण्यात नाही तर आपल्या छोट्या छोट्या चांगल्या कृतीतूनही दिसलं पाहिजे. अशाच गोड निरागस आणि मनापासून बोलणारे आपल्या विद्यार्थ्यांचे विचार ऐकत राहण्यासाठी जोडलेले रहा फक्त रेडिओ नगर 90.4 FM सोबत. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी शालिनी भोईर बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर भारत मातेविषयी, आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी आणि 15 ऑगस्ट या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या मनातील नेमक्या काय भावना आहेत हे आपण आपल्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये ऐकत आहोत. तर आता आपल्या सोबत आहे तेजस्विनी सागर इंगळे, ही मनपा प्राथमिक शाळा गांधीनगर येथील विद्यार्थिनी आहे. चला तर मग आपण जाणून घेऊया तिच्या मनातील भावना.
2: Morning everyone, my name is Tejasvi Sagar Pingle. My school name is MNT School, Adarsh Nagar, Khedgaon. Today is 15th August and I wish you all a very happy Independence Day. India got freedom on this day. In 1947, it is a national festival of India. We remember our freedom fighter on this day. I am proud to be an Indian. I love my country very much. Jai Hind, Jai Bharat.
1: तर नगरकर विद्यार्थ्यांच्या या छोट्या गोष्टीतून नक्की एक जाणवते की स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेलं नाही. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून ते मिळालं आहे. त्यामुळे देशाचा आदर करणे, चांगले नागरिक बनणे आणि आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करणे हीच खरी स्वातंत्र्याची जपवणूक आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी RJ वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. आपल्या नगरकर आता आपल्या सोबत आहेत मनपा प्राथमिक शाळा गांधीनगर येथील विद्यार्थी मंडळी. तिरंगा फडकताना पाहिलं की छाती अभिमानाने फुलते आणि मनात एकच भावना येते, आपला भारत आपला अभिमान. तर या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या सोबत आहेत मनपा शाळेतील विद्यार्थी आर्या सूरज हराळे. ही विद्यार्थिनी आपल्या सोबत आहे. स्वातंत्र्य दिन तिला कसा वाटतो, आपल्या भारत देशाबद्दल तिच्या मनात काय भावना आहे हे तिच्या शब्दात आपण ऐकूया. चला तर मग ऐकूया आर्याच्या मनातला भारत तिच्या शब्दात जाणून घेऊया.
2: सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आर्या सूरज हराळे आहे. मी इयत्ता 4 शिकते. माझ्या शाळेचे नाव मनपा प्राथमिक शाळा आदर्शनगर केडगाव आहे. आज 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. तसेच महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई अशा शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मला माझा भारत देश खूप आवडतो. जय हिंद, जय भारत.
1: मंडळी, आर्याने अगदी मनापासून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लहान वयात देशाबद्दल एवढं सुंदर विचार करणं हीच तर आपल्या भारताची खरी ताकद आहे. नगरकर, स्वातंत्र्याचा आनंद आपण सगळे घेतोय, पण स्वातंत्र्याची किंमतही आपण लक्षात ठेवूया. देश स्वातंत्र्य ठेवूया, एकमेकांचा आदर करूया आणि भारताला पुढे नेण्यासाठी आपल्या परीने छोटासा हातभार लावूया. आर्याच्या या सुंदर विचारासोबत मनात देशप्रेम, ओठांवर तिरंगा, तिरंग्याचा जयघोष आणि प्रत्येक कृतीतून भारताचा अभिमान. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. त्यापूर्वी इथे आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. तर आज वाढदिवस आहे श्रद्धा मुनोत यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका आहेत. त्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जोडलेल्या आहेत. श्रद्धाताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत. एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई हे सुंदर असं गीत ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात. तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.
2: नमस्कार रसिक श्रोते, हा आणि पुढचा एपिसोड हा माझे गुरुजी, आता कैलासवासी म्हणावं लागते, पंडित विनायकराव थोरात यांना समर्पित आहे. कारण त्यांची जयंती 18 मे आणि त्यांचा स्मृतिदिन 5 मे, तर या निमित्ताने त्यांनी आम्हाला काय दिलं किंवा अजून सुद्धा देत आहेत, जरी ते आता या फोटो फ्रेममध्ये असले तरी त्यांची नजर सतत आमच्यावर आहे. तर आम्ही दोघं मिळून, म्हणजे मी आणि माझं शिष्य प्रथमेश, आम्ही दोघं मिळून त्यांना समर्पित असे हे दोन एपिसोड सादर करतोय. विशेषतः तबल्याच्या विद्यार्थ्यांसाठी, साधकांसाठी हे उपयुक्त ठरावेत असा निश्चितपणे मला विश्वास वाटतो. तर हा जो पहिला एपिसोड आहे त्याच्यामध्ये गुरुजींनी नादाचं कसं वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या मनावर ठसवलं किंवा त्यांच्या वादनातून आमच्यातनं ठसत गेलं, तर हे आपल्याशी शेअर करायला मला आवडेल नक्की. म्हणजे उदाहरणच द्यायचं, म्हणजे नुसतंच नादाचं नाही तर वेगवेगळ्या ठेक्यांची रूपं कशी असावीत हे सुद्धा त्यांनी सांगितलं त्याच्यातून. आणि त्यांचा विशेषतः चाटेच्या नादावर फार त्यांचा भर होता, म्हणजे की चाट तयार करण्यासाठी काय करावं यासंबंधी त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या. आणि त्याच्यातनं मग प्रेरणा घेऊन मी काही गोष्टी स्वतः पण तयार केल्या. तर सुरुवातीला ते तुमच्यासमोर काही गोष्टी सादर करतो आणि त्यानंतर तालाची जी वेगवेगळी रूपं आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पंजाबी असेल किंवा त्यांनी अगदी अजरामर केलेला असा इक्वाई ताल असेल किंवा गंधर्व ठेका म्हणतात त्याला तो, तर यासंबंधी मी काही भाष्य करेन की त्यामध्ये त्यांची जी व्हेरिएशन्स असायची ती कशी होती हे सुद्धा मी आपल्याशी शेअर करणार आहे. तसंच डग्याची त्यांची थाप कशी होती तर त्यासंबंधी त्यांचा विचार काय होता हे सगळं आपल्याशी शेअर करतो. तर सुरुवातीला चाटेसंबंधी त्यांनी जे काय विचार मांडले होते आणि त्यातनं जे काय मला मिळालं ते मी आपल्यासमोर सादर करतो. इथे नगमा नसणारे त्याची काही आवश्यकता नाही, कारण आपल्या आतमध्येच ताल आहे असं मी

जा दे रे घेणं नका घेणं नका. आता एक लक्षात घ्या हा वाज की घेणं नका जो वाजवला जातो 10-13 घेणं नका अशा पद्धतीने वाजवला जातो. पण ह्याच्यात विचार असा केलेला आहे की घेणं जो वाजवला जाईल तो एक बोटी वाजवेल काठेवर. ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನಾ ಘಟನ

हा तर हा जो विचार आहे तो घेऊन मी एक कायदा बांधला होता, तर तो प्रथमेश आपल्या समोर वाजेल. त्याच्यामध्ये काय होतं बघा, दिल्ली घराण्याचा एक प्रसिद्ध कायदा आहे, घेड नग तिट तिट घेड नग तिन्ना, केड नग तिट तिट घेड नग धिन्ना. तर हा जो कायदा आहे तो आधारभूत घेऊन मी त्याची एक डेव्हलपमेंट केली होती, ती बघा.

तागेतेटी कटना तर या पद्धतीने चाट तयार करण्यासाठी म्हणजे गुरुजींची जी चाट वाजायची खणखणी ज्यांनी त्यांचा तबला ऐकला असेल त्यांना नक्की याची जाणीव झाली असेल की हा जो ही जी चाट वाजते त्यांची तर त्याच्यामागे हा विचार होता. हा हे अगदी संक्षिप्त रूपाने आपल्या समोरून मांडतो. त्यानंतर त्यांचा आणखीन एक विचार जो ठेक्याचा होता पंजाबीचा. पंजाबी हा अनेक प्रकारे वाजवला जातो, खूप प्रकार त्याचे आहेत, परंतु छोटू काकांचं म्हणजे गुरुजींचं जे वाजवणं होतं, जे पंजाबीचं जे वजन होतं ते फारच वेगळं होतं. म्हणजे जयमालाबाईंचं एक सुप्रसिद्ध नाट्यगीत आहे, मधुमधुरा तव गिरा भासे निशेची भूल म्हणा असं गाणं. तर त्याच्यामध्ये जी सम ते घ्यायचे ती बघा कशी फार इंटरेस्टिंग ती सम आहे.

आता हा जो येतो तुम म्हणजे तबला वादकांसाठी ते निश्चित त्यांना जाणवेल की जेव्हा प्लेन तो वाजवला जाईल पंजाबी त्यावेळेस कसा असेल बघा. धाकड तीन कड तीन दागे ना दिन कड तीन. इथे छोटू काका काय गंमत करायचे बघा. भासे निशे कड दिन कड दिन दागे ना दिन कड तीन. आता हा जो डील आहे ना हा त्यांचा शोध आहे बघा.

फक्त पखरण आहे. त्यांचं मी मागे सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की त्यांचा जो धीरधीरचं एक वेगळंच त्यांचं जे वजन होतं, म्हणजे आता हा जो धीरधीर वाजायचा त्यांचा अक्षरशः भरीव, आणि त्यासाठी त्यांनी एक मेहनत करण्यासाठी एक कायदा दिला होता बरं का. प्रथम धा तर धा तर धा तिरकट धा तर धा तर धा तिरकट धा तिरकट तक तक धीरकट तक धाते गिनना ती ना गिनना.

ही धीरधीरची मेहनत करण्यासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. आता आणखी एका ठेक्याची फार ते अतिशय सुंदर त्या ठेक्याचं रूप आहे बघा. इक्वाई सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे जे नाट्यगीत वाजवत असतील, जे गात असतील, त्यांना निश्चित माहिती आहे की नाथ हा माझा सारखी जी गाणी आहेत, नाट्यगीतं आहेत, त्यामध्ये तो ठेका कसा वाजतो,

आणि जयमालाबाई आणि कीर्तिताई सारखे जे गायक त्यांच्याबरोबर असाय, म्हणजे त्यांच्याबरोबर छोटू काकांनी आयुष्यभर साथ केली, ते तालात इतके पक्के होते की किती कुठल्याही प्रकारचे तुकडे वाजवले तरी त्यांना अगदी सहजपणे ते समेवर यायचे. त्यामुळे सोलोचे पुष्कळ म्हणजे कायदे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये वाजवले. दहा धन धिन दगन दा दगन दाते घेणा धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन धिन ध

अशी त्याच्यामध्ये गंमत ते करायचे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी त्या ठेक्यामध्ये ऍड केल्या त्या अक्षरशः अजरामर होऊन राहिल्या. त्यानंतर आता एक विशेष गोष्ट जी तुम्हाला मला सांगायची आहे ती म्हणजे त्यांच्या डग्याच्या ज्या थापा आहेत इतक्या अप्रतिम ते व्हेरिएशन्स घ्यायचे. तर त्या संबंधित तुमच्याशी मला ह्या गोष्टी शेअर करा. जेव्हा साक्या दिंड्या असायच्या किंवा खरा तो प्रेमासारखी गाणी असायची तर त्यामध्ये ते जेव्हा थाप घेऊन लग्गीमध्ये जायचे त्यापूर्वी त्यांच्या डग्यावरच्या थापा एक विशेष प्रकारे यायच्या. तर प्रयत्न करतो

अशा पद्धतीने ते फिरायचे आणि मग जेव्हा लगीत जायचे हे त्यांची खासियत होती. धा ते धा तिरकडे धातीन ताडा अशा पद्धतीने त्यांची जायची. किंवा जेव्हा अतिद्रुत असायची तेव्हा घेतीन ताडा वाजवायचे ते.

अशा पद्धतीने त्यांच्या डग्याची थाप होती. हे बरेच जण वाजवायचा प्रयत्न करतात पण ह्याच्यात सखोल माहिती ह्या ज्या तीन प्रकार आहेत मी परत एकदा सांगतो. किना ना किना ना किना, दुसरा किना कि किना क किना, आणि आज हे जे व्हेरिएशन आहे ते त्याच्यामध्ये येत. आणि मग त्याच्यामध्ये एक ते लग्गी हमखास वाजवायचे ते म्हणजे, आणि तो एक रेल्याचा प्रकार होता, त्यांचा फार आवडता रेला होता. आता बघा, धातरीकडे तक धातरीकडे. परंतु ही लग्गी वापरण्याच्या पूर्वी त्यांचा जो रेला होता तो कसा होता बघा. चलो

तर अशा काही छोट्या छोट्या गोष्टी छोटू काकांच्या बद्दल मी तुम्हाला सांगितल्या. नाट्यरसिकांनी पंडित छोटा गंधर्व यांची दोन नाट्यपदं निश्चित ऐकली असतील, लाल शाल जोडी आणि कोण तुझं सम सांग गुरुराय. या दोन पदांमध्ये छोटू काकांचा तबला आहे, जर रेकॉर्ड्स लोकांनी ज्यांनी ऐकले असतील त्यांच्या लक्षात येईल. आणि त्यामध्ये या सगळ्याचं डेमॉन्स्ट्रेशनच जणू मिळतं, त्याचे थाप, डग्याची थाप, चाटेचा नाद, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतील. मुद्दाम हे आपल्याला सांगून ठेवलं. तसंच जयमालाबाई किंवा कीर्तिताईंचं जर तुम्ही पंजाबीमध्ये गायलेलं नाट्यपद ऐकलं तर त्याचाही तुम्हाला अंदाज येईल. आणखी एक गोष्ट जी लोकांना माहिती नाही आहे की लय भास्कर खापूरमामा पर्वतकर यांचे चिरंजीव रामकृष्णबा पर्वतकर यांचे छोटू काका हे शिष्य होते, त्यामुळे त्यांच्याकडे त्या बोलांचा भरणा पण खूप होता. तर पुढच्या एपिसोडमध्ये त्यांनी मला दिलेले काही चक्रधार, काही गती यांचा आपण विचार करूया.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी विद्या बडवे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yeah!

श्रोते मित्र हो नमस्कार. 15 ऑगस्टला मी तुम्हाला वचन दिले होतं की आपण 1947 पासून ते आस्था गायत देशभक्तीवर आधारित जेवढे चित्रपट होते अर्थात हिंदीतले त्या सर्वांचा आपण धावता आढावा घेणार आहोत. आणि या संदर्भामध्ये 15 ऑगस्टला आपण आलो होतो 1980 पर्यंत, ज्यामध्ये क्रांती हा चित्रपट त्या वर्षी रिलीज झाला होता, मनोज कुमार दिग्दर्शित आणि अभिनीत. आता आपण या सेगमेंटमध्ये त्याचा पुढचा आढावा घेणार आहोत. तर श्रोते मित्र हो, देशभक्तीपर चित्रपटांची मालिका 1985 पासून आता आपण या शोमध्ये बघणार आहोत. 1985ला प्रदर्शित झाला होता अमिताभ बच्चन आणि अमृता सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट मर्द, ज्यामध्ये ब्रिटिश कालीन संघर्ष दाखवण्यात आला होता. त्यानंतर 1986 मध्ये प्रदर्शित झाला होता कर्मा. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या दिलीप कुमार, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, नसीरुद्दीन शाह आणि अनुपम खेर यांनी. याचा मुख्य विषय होता आतंकवाद विरोध आणि देशद्रोह. 1987 मध्ये आला होता मिस्टर इंडिया, यामध्ये अनिल कपूर, श्रीदेवी आणि अमरीश पुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर 1989 मध्ये आला होता मैं आझाद हूँ, अमिताभ बच्चन यांची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात होती. त्यानंतर 1991 मध्ये होता देशवासी, मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. त्यानंतर आला होता याच वर्षी प्रहार, नाना पाटेकर यांची भूमिका असलेला हा चित्रपट. त्यानंतर 1992 साली नाना पाटेकर यांचीच भूमिका असलेला तिरंगा, ज्यामध्ये अंतर्गत भ्रष्टाचार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्याविरुद्ध संघर्ष. तहलका रोजा यामध्ये देखील देशभक्ती ही भरभरून दर्शवली होती. यातल्या रोजा या चित्रपटामध्ये एक सुपरहिट गाणं होतं देशभक्तीवर आधारित, तेव्हा आता आपण ऐकूया रोजा या चित्रपटातलं हे गीत.

वेलकम बैक मित्रांनो. 1993 साली आला होता सैनिक हा चित्रपट. सिकंदर भारती दिग्दर्शक होते आणि प्रमुख भूमिका केल्या होत्या अक्षय कुमार आणि मराठमोळ्या अभिनेत्री अश्विनी भावे यांनी. 15 ऑगस्ट या नावाचा चित्रपट आला होता, विक्की राणावत यांनी दिग्दर्शित केलेला. प्रमुख भूमिका होत्या रोनित रॉय, तिस्का चोपडा, प्रेम चोपडा आणि शक्ती कपूर यांच्या. त्यानंतर 1994 साली प्रदर्शित झाला होता नाना पाटेकर यांचा क्रांतीवीर. हा चित्रपट देखील खूप गाजला होता. 1995 साली आला होता बॉम्बे, ज्यामध्ये आतंकवाद विरोध संघर्ष दाखवलेला होता. अरविंद स्वामी आणि मधु यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता. त्यानंतर अजय देवगण आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट हकीकत आला होता. यामध्ये भ्रष्टाचारी नेते आणि भ्रष्टाचारी व्यवस्था यांच्या विरुद्ध संघर्ष दाखवला होता. त्यानंतर त्रिमूर्ती, वीरगती. 1996 साली दक्षिणेतला प्रसिद्ध अभिनेता कमल हसन अभिनीत मूळ तमिळ चित्रपटाची हिंदी डब झालेला हिंदुस्तानी या नावाचा चित्रपट होता. भ्रष्टाचार विरुद्ध संघर्ष आणि देशभक्तीची भावना असलेला हा चित्रपट त्या काळी खूप गाजला होता. त्यानंतर दिल जले, वैयक्तिक जीवनात आलेले आघात, त्यातून उग्रवादी बनलेला, आतंकवादी बनलेला, परंतु मनात कुठंतरी देशभक्ती दडलेली असते, ती जागृत होऊन मग पुन्हा देशासाठी बलिदान करण्याची तयारी असलेल्या युवकाची ही कथा असलेला चित्रपट, ज्यामध्ये अजय देवगण यांनी भूमिका केली होती. त्यांच्या समवेत होती सोनाली बेंद्रे. त्यानंतर आर्मी नावाचा चित्रपट होता, श्रीदेवी आणि शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक सैन्य अधिकाऱ्याच्या बलिदानानंतर वीर पत्नीच्या संघर्षाची कथा यामध्ये दाखवली आहे. त्यानंतर आला माचिस, आतंकवाद विरोधी संघर्षाचे कथानक असलेला हा चित्रपट होता. 1997 साली आला बॉर्डर, जे पी दत्ता दिग्दर्शित या चित्रपटाचं कथानक 1971 भारत पाकिस्तान युद्धाच्या वर्णनावर आधारित होतं. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना आणि जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 1999 साली आला होता सरफरोश, जॉन मॅथ्यू दिग्दर्शित चित्रपटात आमिर खान यांची प्रमुख भूमिका होती. आतंकवाद विरोध हा त्यांचा मुख्य विषय होता. जय हिंद मनोज कुमार यांनी दिग्दर्शन केलं होतं. हा चित्रपट काश्मीर आणि भारतीय सेना यांच्याविषयी कथानक असलेला होता. यामध्ये ऋषी कपूर आणि मनीषा कोइराला यांच्या पण भूमिका होत्या. हिंदुस्तान की कसम हा चित्रपट वीरू देवगण यांनी दिग्दर्शित केला होता, ज्यामध्ये अजय देवगण, अमिताभ बच्चन, प्रेम चोपडा आणि नवीन निश्चल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातलं देशभक्तीपर गीत जे होतं, आजही ते गीत अनेक वेळा ऐकलं जातं. आता आपण ऐकूया हिंदुस्तान की कसम या चित्रपटातलं हे गीत.

वेलकम बैक श्रोत्यांनो, आपण 1947 पासून ते आज पर्यंतच्या देशभक्तीपर गीताचा धावता आढावा ऐकत आहोत. आता 2000 साली मिशन काश्मीर नावाचा चित्रपट विधू विनोद चोपडा द्वारा निर्देशित केला होता. कथानक होतं आतंकवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि काश्मीरची स्थिती. संजय दत्त आणि ऋतिक रोशन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पुकार या चित्रपटाचं कथानक देखील आतंकवाद विरोधी संघर्ष होतो. अनिल कपूर यांनी एका सैन्य अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. दिग्दर्शक होते राजकुमार संतोषी. 2001 साली 3 चित्रपट प्रदर्शित झाले होते. त्यातला पहिला गदर. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाची कथा भारत पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित होती. हा चित्रपट देखील खूप गाजला होता. त्यानंतर लगान हा चित्रपट ब्रिटिशांच्या काळात गावकऱ्यांच्या शेतसाऱ्याच्या संदर्भात केलेला संघर्ष आणि ब्रिटिशांशी दिलेला लढा एका खेळाच्या माध्यमातून गावकरी कशा पद्धतीने जिंकतात हे या चित्रपटात दाखवलेलं आहे. आमिर खान यांची यात प्रमुख भूमिका आहे. त्यानंतर आला होता इंडियन, जो आतंकवाद हीच संकल्पना घेऊन तयार झाला होता. सनी देओल आणि शिल्पा शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 2002 साली द लिजेंड ऑफ भगत सिंग, राजकुमार संतोषी दिग्दर्शित, अजय देवगण यांची भूमिका असलेला, अर्थात नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल, महान क्रांतिकारक भगत सिंग यांच्या जीवनपटावर आधारित होता. त्यानंतर त्यांच्याच जीवनपटावर आधारित शहीद नावाचा चित्रपट होता, ज्याच्यामध्ये शहीद भगत सिंग यांची भूमिका केली होती बॉबी देओल यांनी. 2003 साली यलोसी कारगिल हा चित्रपट दिग्दर्शन केलं होतं जे पी दत्ता यांनी. कारगिल युद्धावर आधारित या चित्रपटात

जय देवगण, संजय दत्त, सुनील शेट्टी यांच्या भूमिका होत्या. 2004 साली स्वदेश हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. शाहरुख खान यामध्ये प्रमुख भूमिकेत होता. विदेशात राहणाऱ्या एका वैज्ञानिकाची कथा, जो वैज्ञानिक नंतर आपल्या देशात येऊन ग्रामीण भागात विकासासाठी भरमसाठ योगदान देतो. त्यानंतर दीवार नावाचा चित्रपट, भारत पाक युद्धामध्ये युद्ध कैदी जे शत्रूच्या ताब्यातून सुटून आपल्या देशात परतण्याच्या संघर्षावर आधारित कथानकाचा आहे. प्रमुख भूमिका होत्या अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांच्या. 2005 साली आला मंगल पांडे द रायझिंग. आमिर खान, राणी मुखर्जी आणि अमिषा पटेल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर त्याच वर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस, टँगो चार्ली हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस द फरगॉटन हिरो यामध्ये मुख्य भूमिका होती सचिन खेडेकर यांची. टँगो चार्ली हा सीमा सुरक्षा दलावर आधारित होता, ज्यामध्ये बॉबी देओल, अजय देवगण आणि संजय दत्त यांनी भूमिका केल्या होत्या. 2006 साली रंग दे बसंती हा चित्रपट युवकांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी तयार केला होता. आमिर खान आणि आर माधवन तसंच शर्मन जोशी, सुहा अली खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 2007 साली आला होता देशभक्ती आणि खेळ, त्याचबरोबर राष्ट्रीय गौरव या मुद्द्यांवर आधारित चक दे इंडिया, ज्यामध्ये प्रमुख भूमिका होती शाहरुख खान यांची. या चित्रपटातलं शीर्षक गीत जे आहे चक दे इंडिया, ते अनेक वेळा आपण ऐकतो. खेळांच्या स्पर्धा असतील, राष्ट्रीय स्पर्धा असो, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो, त्या ठिकाणी हे गीत नक्की वाजवलं जातं, ऐकवलं जातं आणि ऐकलंही जातं. मग आपणही ऐकूया चक दे इंडिया या चित्रपटातलं शीर्षक गीत.

वेलकम बॅक मित्रांनो. तर आता आलो आहे आपण 2008 पर्यंत. 2008 द वेनसडे हा चित्रपट आतंकवाद विरोधी एका सामान्य नागरिकाच्या संघर्षाची कथा असलेला होता, ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर हिरोज शौर्य हे होते. 2010 खेले हम जी जान से हा चित्रपट चितगाव कटावर आधारित होता. क्रांतिकारक सूर्य सेन यांचा जीवनपट देखील त्यामध्ये दाखवला होता. 2012 चटगाव या नावाचं

आणि कथानक सेम चितगाव कटावरच आधारित होता. 2013 साली भाग मिल्खा भाग अर्थात नावावरून लक्षात आलंच असेल आपले भारतीय प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय धावपट्टू.

ना संपवण्यासाठी एक सैनिक सुट्टीवर जरी आला तरी तो आपलं कर्तव्य बजावत असतो आणि याच संदर्भातला हा चित्रपट आहे. त्यानंतर क्या दिल्ली क्या लाहोर हा चित्रपट 1948 पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान सीमेवर अडकलेल्या दोन सैन्यांची कहाणी आहे. त्यानंतर चिल्ड्रन ऑफ वॉर बांगलादेश मुक्ती संग्रामावर आधारित हा चित्रपट होता. 2015 बेबी हा चित्रपट गुप्त आतंकवादावर आधारित होता. बजरंगी भाईजान सीमारेषा पार प्रेम आणि मानवता यावर आधारित हा चित्रपट होता. मुख्य भूमिका होती सलमान खान यांची. मांझी द माउंटन मॅन नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत एक सत्य कथेवर आधारित हा चित्रपट सामान्य नागरिकांमध्ये असलेल्या हिम्मत संकल्प आणि देशप्रेम यावर आधारित होता. 2016 एअरलिफ्ट नावाचा चित्रपट आला होता. कुवेतच्या इराकवर झालेल्या हल्ल्यात तिथं अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित आपल्या स्वगृही आणण्याच्या अभियानावर आधारित हा चित्रपट होता, ज्यामध्ये अक्षय कुमार यांनी प्रमुख भूमिका केली होती. त्यानंतर होता रुस्तम. नौदलातल्या निष्ठावान सैन्याधिकाऱ्याची कथा असलेला हा चित्रपट होता. त्यानंतर नीरजा या चित्रपटात विमान अपहरणात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित वाचवताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या एका बहादूर एअर होस्टेस म्हणजेच हवाई सुंदरीची कथा दाखवली गेली आहे. फोर्स 2 हा चित्रपट होता गुप्तहेर संघटना आणि आपल्या भारतीय जासुसीवर आधारित. 2017 आला होता द गाझी अटॅक. हा चित्रपट 1971 भारत पाकिस्तानच्या युद्धावर आधारित होता, ज्यामध्ये जलयुद्धाचं कथानक दाखवले, पाण्यात पाणबुड्यांच्या दरम्यान झालेल्या युद्धाचं वर्णन आणि चित्रण यामध्ये केलेलं आहे. राग देश लाल किल्ल्याच्या खटल्यावर आधारित चित्रपटात कुणाल कपूर अमित साधू आणि मोहित मारवा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट होता. रंगून नावाचा चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित होता. युद्ध कला आणि देशप्रेम वर्णन केलेलं आहे, ज्यामध्ये कंगना राणावत शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 2018 राजी हा चित्रपट होता गुप्तहेर आणि 1971 भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित. परमाणू हा चित्रपट अर्थातच पोखरण अणु प्रकल्पावर आधारित होता. पलटण हा चित्रपट JP दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता. 1967 नाथुला आणि चोला संघर्षाची वास्तविकता असलेली कथा या चित्रपटाची होती. अय्यारी हा चित्रपट भारतीय सेना आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचं वर्णन करणारा होता. गोल्ड हा चित्रपट ऑलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र भारताला मिळालेल्या पहिल्या सुवर्ण पदकाची कथा असणारा होता. 2019 आला उरी द सर्जिकल स्ट्राईक. भारतीय सैन्याद्वारे केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट होता, ज्यामध्ये विकी कौशल आणि यामी गौतम यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. त्यानंतर आला होता अक्षय कुमार अभिनीत केसरी. सारागडीच्या ऐतिहासिक लढाईची कथा यामध्ये दाखवली होती. त्यानंतर मिशन मंगल भारतीय वैज्ञानिकांची साहस कथा आणि बुद्धिमत्ता असलेला हा चित्रपट, ज्यामध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर आला होता रोमिओ अकबर वॉल्टर RAW अर्थात रॉ. हा चित्रपट भारतीय गुप्तहेर आणि गुप्त मिशन यांच्यावर आधारित होता. आता आपण ऐकूया एक छानसं देशभक्तीपर गीत.

लाया है तब जाके कहीं हमने सर पे

वेलकम बॅक. तर श्रोत्यांनो, आपण आलो होतो 2020 पर्यंत. 2020 ला शेरशाह नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटाचं कथानक कारगिल युद्धामध्ये वीर कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित होतं. भुज द प्राईड ऑफ इंडिया हा चित्रपट 1971 भारत पाकिस्तान युद्धावर आधारित होता. अटॅक देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर आधारित हा चित्रपट आला होता. तेजस भारतीय वायुदलाच्या साहसाची कथा असलेला हा चित्रपट देखील खूप उत्कृष्ट असा देशभक्तीपर चित्रपट होता. IC-814 द कंधार हायजॅक हा चित्रपट एका विमानाला केलेल्या अपहरणाच्या सत्य घटनेवर आधारित होता. 2021 साली आला होता सरदार उधम. क्रांतिकारक सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. त्यानंतर होता फौजी कॉलिंग, एका सैन्य कुटुंबाच्या संघर्षाच्या आणि बलिदानाची कथा या चित्रपटामध्ये दाखवली आहे. 2022 साली आला होता रॉकेटरी द नंबी इफेक्ट. भारतीय अंतराळ संघटना इस्रो म्हणजेच इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑर्गनायझेशनचे थोर वैज्ञानिक नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. त्यानंतर मेजर, 26/11 हल्ल्यात शहीद झालेले NSG कमांडो मेजर संदीप उन्नी कृष्णन यांच्या अदम्य साहस आणि बलिदानाची पार्श्वभूमी असलेला मेजर हा चित्रपट देखील सत्य कथेवर आधारित होता. द काश्मीर फाईल काश्मीरच्या परिस्थितीशी आणि संघर्षाची कथा असलेला हा चित्रपट खूप उत्कृष्ट होता. RRR SS राजमौली दिग्दर्शित आणि निर्मित ब्रिटिशकालीन दोन भारतीय क्रांतिकारकांची कथा असलेला हा चित्रपट होता. त्यानंतर अनेक देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एका अधिकाऱ्यानं केलेल्या कार्याचा आढावा घेणारा हा चित्रपट होता. आता ऐकूया एक गीत

वेलकम बॅक. 2023 साली सॅम बहादूर हा चित्रपट आला होता. भारतीय सैन्यातले फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित कथानक असलेला हा चित्रपट खूप गाजला होता. पिप्पा 1971 सालच्या भारत पाक युद्धातल्या कॅप्टन बलराम सिंह मेहता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. पठाण देशाची सुरक्षा आणि रॉ एजंटच्या देशप्रेमाची कथा असलेला हा चित्रपट शाहरुख खान यांची प्रमुख भूमिका यामध्ये होती. 2024 साली फायटर या चित्रपटात भारतीय वायुदलातल्या पायलटांच्या साहस आणि देशप्रेमाची कथा आपल्याला दाखवण्यात आलेली आहे. आर्टिकल 370 जम्मू काश्मीरमधून कलम 370 काढून टाकण्याबाबत यावर आधारित हा चित्रपट होता. यामी गौतम हिने याच्यात प्रमुख भूमिका केली होती. ऑपरेशन व्हॅलेंटाईन भारतात पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायुदलानं केलेल्या प्रत्युत्तराची कथा असलेला हा चित्रपट देखील देशभक्तीपर चित्रपट होता. त्यानंतर 2024 सालीच आलेला स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट रणदीप हुड्डा यांनी निर्देशित केला होता आणि स्वतः त्यामध्ये अभिनय देखील केला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनपटावर आधारित हा चित्रपट होता. त्यानंतर मैदान भारतीय फुटबॉल खेळाचा सुवर्णकाळ आणि त्या सुवर्णकाळात असलेले भारतीय फुटबॉल संघाचे कोच सय्यद अब्दुल रहीम यांची जीवनकहाणी असलेला हा चित्रपट होता, ज्यामध्ये अजय देवगण यांची प्रमुख भूमिका होती. 2025 साली स्काई फोर्स 1965 भारत पाक युद्ध आणि सरगोधा वायू मिशनवर आधारित हा चित्रपट पण देशभक्तीपर चित्रपटातला एक उत्कृष्ट चित्रपट आहे. त्यानंतर वार 2 राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्ती यावर आधारित या चित्रपटात ऋतिक रोशन यांनी प्रमुख भूमिका केली होती. आणि आता आपण आलोय या वर्षी म्हणजेच 2026 पर्यंत. तर यावर्षी देखील देशभक्तीवर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहे. ते दोन चित्रपट आहेत. पहिला आहे 21 या चित्रपटाचं कथानक 1971 भारत पाक युद्धाचे नायक सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांना मरणोपरांत परमवीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं. आणि दुसरा होता मैं वापस आऊंगा, भारत पाक फाळणी आणि मानवी भावनांचं चित्रण असलेला हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित झाला होता. तर श्रोत्यांनो, 1947 पासून ते आजपर्यंत देशभक्तीपर चित्रपटांचा धावता आढावा आपण ऐकलात, तेव्हा हा सेगमेंट आपल्याला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा मोबाईल क्रमांक आहे 90 11 11 23 90 किंवा पत्राच्या माध्यमातून देखील आपण आम्हाला आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता. आता मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये पुन्हा भेटूया. आता मला निरोप द्या. आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. जय हिंद.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांजरंग या इव्हिनिंग शोमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत। आणि मित्रांनो, संध्याकाळ ही खूप छान असते बरं का, आल्हाददायक संध्याकाळ असते। आणि आजची संध्याकाळ तर खूपच स्पेशल आहे, कारण आज आहे श्रावणी सोमवार। हा पहिला सोमवार आहे आणि त्यातीलच नागपंचमी हा सण आहे। श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी आज आपण साजरा करतो आहोत। आणि पहिला श्रावणी सोमवार खरंच खूप छान दिवस आजचा आहे आणि त्यामुळे सगळीकडेच उत्साहाचं वातावरण आहे, छान वातावरण आहे। आणि याच छान वातावरणात आता ऐकूयात एक छान शायरी। जो थककर भी ना रुके वही बाजीगर होता है, जो झुके नहीं मुश्किलों में वही सिकंदर होता है। जो थककर भी ना रुके वही बाजीगर होता है, जो झुके नहीं मुश्किलों में वही सिकंदर होता है। सफलता इंतजार नहीं करती किसी की, हर पल को पकड़ना ही असली हुनर होता है। क्या बात है मंडळी, अतिशय सुंदर ही शायरी आहे। आणि या शायरीनुसार आपण राहायला पाहिजे की खरंच जे सक्सेस आहे ते वाट नाही बघत बसत, आपण प्रत्येक क्षण त्याच्याकडे गेलं पाहिजे आणि आपली जे हुनर आहे, आपली जी कला आहे ती दाखवली पाहिजे। आज आहे पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी। तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

शायरीची जादू, फॅशन से ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, श्रावणाच्या हिरव्यागार दिवसांमध्ये भक्तीच्या सुंदर वातावरणात आणि नव्या आठवड्याच्या नव्या आशांसोबत तुमचं मनापासून स्वागत करते पुन्हा एकदा. आणि आजचा दिवस खास आहे बरं का, कारण आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे. भगवान महादेवाच्या भक्तीसाठी श्रावण महिना विशेष मानला जातो आणि त्यातला सोमवार तर शिवभक्तांसाठी आणखी खास. आज अनेक जण उपवास करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात आणि मनातल्या इच्छा महादेवाच्या चरणी ठेवतात. पण या सगळ्या मागचा एक सुंदर अर्थही आहे. श्रावण आपल्याला शिकवतो मन शांत ठेवा, विचार स्वच्छ ठेवा आणि आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी विश्वास सोडू नका. आणि आज सोमवारच नाही तर नव्या आठवड्याची सुरुवातही झाली आहे, त्यामुळे मागच्या आठवड्यात जे काही राहून गेलंय, जे काही मनाला लागलंय ते थोडं बाजूला ठेवूया आणि या नव्या आठवड्याची सुरुवात एका सुंदर विचारानं करूया. जे आपल्या हातात आहे ते मनापासून करूया आणि जे आपल्या हातात नाहीये ते महादेवावर सोपवूया. मग आजची ही संध्याकाळ तुमची आणि माझी, गप्पांची, आठवणींची, संगीताची आणि सुंदर भावनांची. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि चला तर मग श्रावणाच्या या पहिल्या सोमवारी महादेवांचं स्मरण करून एक छान गाणं ऐकूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट ती घड्याळं समोर असलेला मायक्रोफोन समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं म्हणजे कुठलीही गोष्ट कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, श्रावणाचा पहिला सोमवार आणि त्याच दिवशी नागपंचमी, म्हणजेच भक्ती परंपरा, निसर्ग आणि आपल्या मातीतल्या संस्कृतीचा सुंदर संगम आहे बरं का. नागपंचमी ही श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमीला साजरी केली जाते आणि या दिवशी ना नागदेवतेची पूजा केली जाते. आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीमध्ये साप हा फक्त पूजेचा विषय नाही तर शेतकऱ्याचा मित्र आणि शेतीचं रक्षण करणारा जीव मानला जातो. कारण साप उंदीर आणि शेतीची नास धूस करणाऱ्या अनेक जीवांवर नियंत्रण ठेवतो. त्यामुळे नागपंचमी म्हणजे निसर्गातील एका महत्वाच्या जीवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा ही आहे. आणि नागपंचमी म्हटलं की फक्त पूजा नाही बरं का, आपल्या गावाकडच्या आठवणींमध्ये नागपंचमी म्हणजे झोके, गाणी, फेर, झिम्मा, फुगडी आणि हास्याचा गजर. झाडाच्या फांदीला झोका बांधायचा आणि मैत्रिणींनी एकत्र यायचं आणि मग सुरू व्हायची नागपंचमीची खास गाणी. खेळूया झिम्मा फुगडी खेळूया अशा लोकगीतांच्या तालावर महिला आणि मुली झिम्मा फुगडी, पिंगा, घोडा, चुईफुई असे पारंपरिक खेळ खेळायचे आणि गाणी म्हणत, उखाणे घेत, एकमेकींची मजा घेत हा सण साजरा केला जायचा. काही ठिकाणी नागपंचमीच्या आधीपासूनच महिला एकत्र येऊन फेर धरून गाणी आणि खेळ करत असतात. आणि या सगळ्यात एक सुंदर गोष्ट होती, नागपंचमी हा फक्त सण नव्हता तर माहेराशी जोडणारा दिवसही होता. अनेक ठिकाणी विवाहित मुलीला तिचा भाऊ नागपंचमीच्या निमित्तानं माहेरी घेऊन यायचा. त्यामुळे बहिणीची माहेरची ओढ, भावाचं प्रेम आणि सगळ्या मैत्रिणींची भेट या सगळ्या भावना या सणात मिसळ. आज काळ बदललाय, झोके कमी झालेत, अंगणातले खेळ कमी झालेत, पण त्या गाण्यांमध्ये आणि परंपरांमध्ये दडलेला आनंद अजूनही तसाच आहे. म्हणून आजच्या नागपंचमीला एक गोष्ट नक्की करूयात, परंपरा जपूया पण निसर्गाचाही आदर करूया. नागपंचमीचा खरा संदेश कदाचित हाच आहे, माणूस आणि निसर्ग याचं नातं प्रेमाचं असावं, भीतीचं नाही. तर मंडळी, आजच्या या खास नागपंचमीच्या निमित्तानं तुमच्या बालपणीच्या कोणत्या आठवणी आहेत? तुम्ही झोका खेळलात का, झिम्मा फुगडी खेळलात का आणि तुमच्या गावात नागपंचमीला कोणती खास गाणी म्हटली जायची हे सगळं नक्की कळवा. 90 11 11 23 90 याच संपर्क क्रमांकावर. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई आपल्या अहिल्यानगरमधील वार्षिक यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपंचमीची पचंबा यात्रा नालेगावातील वारुळाचा मारुती परिसरात दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी भरते आणि ती आजही भरलेली आहे. आणि या यात्रेसाठी वारुळाचे मारुती मंदिर सुशोभित करण्यात आलंय. परिसरात दुकानं आणि खेळणी साहित्य सज्ज झाली आहेत आणि आत्ता सध्या या यात्रेमध्ये भाविक जे आहेत, भक्त जे आहेत, ते गर्दी करताना दिसत आहेत. असं हे वातावरण सगळीकडे प्रसन्न आहे. आणि आपण पाहतो की आपल्या अहिल्यानगरमध्ये किती मोठी पचंबाची यात्रा असते. म्हणजे पूर्वीपेक्षा थोड्याफार गोष्टी कमी झाल्या आहेत, पण अजूनही ती परंपरा, ती भक्ती आहे. म्हणजे पूर्वी जेवढी गर्दी असायची आता ती दिसत नाही, पण तरीही भक्ती जी आहे, परंपरा जी आहे, ती टिकवून ठेवण्यासाठी ही यात्रा दरवर्षी अतिशय उत्साहात भरवल्या जाते आणि याही वर्षी भरवण्यात आलेली आहे. तर तुम्हीही जाणार आहात का या यात्रेमध्ये? नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी आज आहे श्रावणी सोमवार आणि पहिला सोमवार आज आहे. आणि अजून एक छान निमित्त आहे ते म्हणजे नागपंचमीचं. आपल्या इकडे देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आणि आपल्या अहिल्यानगर शहराशेजारी असलेल्या डोंगरगण इथं डोंगराच्या कुशीत वसलेल्या रामेश्वर शिवमंदिरात सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी जमलेली आहे. आणि तसंच मंडई आपल्या इथे भिंगारमधील शुक्लेश्वर महादेव मंदिर परिसरात देखील प्रचंड गर्दी दिसते. भाविक दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं आज सकाळपासूनच गर्दी करतायत. तसंच भिंगारमधीलच बेलेश्वर मंदिर परिसरात देखील मोठी गर्दी आहे. आणि भाविकांनी फुल हार अर्पण करत बेलाची पानं अर्पण करत बेलेश्वराचं दर्शन घेताना भाविक दिसतात. आणि आज तुम्ही देखील नक्कीच महादेवाच्या मंदिरात गेला असाल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रचंड गर्दी आहे. सिद्धेश्वर मंदिर जे आहे तिथे देखील प्रचंड गर्दी आज आहे. अनेक वेगवेगळे मंदिर आहेत अहिल्यानगरमध्ये, मोठे मोठे मंदिर आहे ज्याचा इतिहास जुना आहे. आणि या सगळ्या मंदिरांमध्ये पहिल्या श्रावणी सोमवारानिमित्त खूप जास्त गर्दी आहे. गर्दी करू नका, भांडण करू नका, कारण बऱ्याचदा असं होतं धक्काबुक्की होते, हे सगळं टाळा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्रकक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, आज आहे नागपंचमी, त्याचबद्दल आपण गप्पा मारतो आहोत। आणि आता आपल्या सोबत आहेत प्रयागाबाई काटे।
3: आज 12 महिन्यामध्ये आपल्या सर्वात श्रेष्ठ महिना म्हणजे श्रावण महिना होय। चौकड हिरवळ दाट असे म्हणजे जसा धरतीने शालूच पांघरलेला असतो ना, खळखळ वाहणाऱ्या नद्या, खळखळ वाहणारे ओढे, आज इतकं म्हणजे ही वनराई इतकं कसं म्हणजे ही घेऊन येते, मला तर असं वाटतं इतका श्रीमंत हा महिना आहे। परंतु ह्या वर्षी पाऊस पडलेला नाही, भगवंत आम्ही काही अन्याय केला नाही, तू पावसाची वृष्टी झालीच पाहिजे। आणि सर्वांना कळकळजे एकच विनंती आहे, प्रत्येकाने दोन दोन झाडं लावा आणि पाऊस वेळेवर आणा, हीच तुम्हाला माझी विनंती आहे। आज नागपंचमीचा सण आहे, वर्षातून आपल्याला सण आल्यानंतर गोड धोड खायलाही मिळतं। आज नागोबाचा सण आहे, आपण हा सण जर साजरा केला तर नागोबाला सुद्धा शांती मिळते। तर त्याबद्दल मी नागपंचमीबद्दल एक छोटस गाणं म्हणणार आहे, ते सर्वांनी ऐकावा हीच तुम्हाला माझी विनंती आहे। छोटे दोघी बाई

पडल बाळ बहिणीच्या स्वप्नात, बाळ बहिणीच्या स्वप्नात बाई तिथून निघली, बाई तिथून निघली एक वन ओलांडीला, एक वन ओलांडीला दोन वन ओलांडिले, दोन वन ओलांडिले आली तिसऱ्या वनाला, आली तिसऱ्या वनाला नंदी होता मंग तिथ, नंदी होता मंग तिथ अशी नंदीचा आवाज, असा नंदीचा आवाज बाळ

गवळ्याच्या शेपटाला ओढून बाहेर काढिला, ओढून बाहेर काढिला। बाई मंतर बोलली, बाई मंतर बोलली, विस बाळ तरे श्वश, विस बाळ तरे श्वश, विस बाळ च शोषिल, विस बाळ च शोषिल। कडू लिंबाचा रे पाला, कलू लिंबाचा ना पाला, गुलम शेषाच्या नावानी, गुलम शेषाच्या नावानी, सूर्या

0: खेळत आले आपुल्या गावशी, आले आपुल्या गावशी।
1: म्हणजे आताच आपण प्रयागाबाई काटे यांनी सादर केलेलं छान नागपंचमीचं हे गीत ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, 15 ऑगस्ट रोजी आपण सगळ्यांनीच 79वा स्वातंत्र्य दिन अगदीच उत्साहात साजरा केला. आणि मंडळी, स्वातंत्र्य दिनाचा हा उत्साह ना आता आपल्या अहिल्यानगर शहरात अजूनही जोरात पाहायला मिळतोय. बरं का, 400 फूट लांबीचा तिरंगा हातात घेऊन विद्यार्थ्यांनी भव्य रॅली काढलेली आहे. हो, अहिल्यानगर शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 400 फुटांच्या तिरंग्यासोबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीनं या तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आणि संपूर्ण परिसर भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी दुमदुमून गेला. मंडई, तिरंगा हातात घेणं ही केवळ एक कृती नाही, त्या 3 रंगांमध्ये आपल्या देशाचा इतिहास आहे, बलिदान आहे आणि भविष्यासाठीची आशाही आहे. आणि जेव्हा शेकडो विद्यार्थी एकत्र येऊन एवढा मोठा तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरतात तेव्हा एक गोष्ट नक्की जाणवते, देशभक्ती ही फक्त सीमेवर लढणाऱ्या सैनिकांची जबाबदारी नाहीये, देशासाठी काहीतरी करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात असणं गरजेचं आहे. या रॅलीच्या आयोजनासाठी महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी त्यांचा आभारही मानलाय. खरं म्हणजे मंडळी, अहिल्यानगरच्या या तरुणाईला सलाम आहे, कारण हातातला तिरंगा जेव्हा अभिमानाने उंचवतो ना तेव्हा तो फक्त एक ध्वज राहत नाही, तो बनतो आपल्या भारताच्या एकतेचं आणि अभिमानाचं प्रतीक. चला, या तिरंगा रॅलीच्या निमित्तानं एक प्रश्न तुमच्यासाठी विचारते. तुमच्यासाठी तिरंगा म्हणजे काय आहे? अभिमान, जबाबदारी की देशाशी जोडलेली एक भावना? नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, श्रावण चालू झालाय आणि अतिशय उत्साहाचं सुंदर वातावरण सगळीकडे आहे. श्रावण सुरू झाला की सण उत्सव यांची चाहूर लागते आणि आज असाच सण आहे नागपंचमी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, सगळ्यांचीच प्रतीक्षा आहे ती म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाची. सगळ्यांनाच असं वाटतं की गणेश उत्सव लवकरात लवकर यावा आणि त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. आणि मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, कलाकार अरुण दाते यांनी ना शेकडो छोट्या गणेश मूर्तींचा वापर करून एक भव्य गणेश मूर्ती साकारली आहे जी सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतेय. बाप्पांच्या या अनोख्या कलाकृतीतून कलाकाराची कल्पकता आणि मेहनत पाहायला मिळते. अशी अतिशय सुंदर मूर्ती आता सध्या बघायला मिळतीये. आणि बाप्पांच्या मूर्ती पाहिली की आधीच मन इतकं प्रसन्न होतं, इतकं छान वाटतं. आणि त्यात ही वेगळी कलाकृती पाहून तर खूप छान वाटतंय. आता वेळ झाली एका छोट्या म्युझिकल ब्रेक ची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवन कथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आणि मंडई नुकताच तुला पाहता हा नवीन मूवी प्रदर्शित झालाय, जो 10 जुलैला प्रदर्शित झाला. आणि हा सिनेमा ना केवळ एका प्रेमी युगुलाच्या दोन कुटुंबाची गोष्ट नसून नव्या जुन्या प्रेमाच्या आठवणी आणि नात्यांचा रंगीबेरंगी अल्बम आहे. दिग्दर्शिका मयुरा प्रधान यांनी एक मूर्त अमूर्त प्रेम कहाणी सादर करताना त्याला आजच्या काळाचा साथ चढवलाय. आणि ही वेगळ्या वाटेवरील उत्कंठावर्धक संगीत प्रधान प्रेम कहाणी पाहण्याजोगी आहे. आणि आजच्या काळातील संगीतकार सागर आणि बुद्धिबळपटू तन्वी यांच्या या प्रेमकथेत 50 वर्षांपूर्वी हरी आणि अरू या गावातील प्रेमी युगुलाच्या प्रेम आणि त्यामागची ही गोष्ट यामध्ये आहे. संगीत आणि बुद्धिबळाच्या खेळाची सांगड घालून कार्यक्रम सादर करणारे सागर तन्वी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. यशस्वी लेखिका असलेली सागरची आजी अरुंधती देशपांडे आपल्या जीवनाची गोष्ट लिहायला घेते. अचानक त्यांच्या समोर 50 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झालेला हरी उभा ठाकतो. त्यानंतर काय घडतं हे या चित्रपटामध्ये बघायला मिळतंय. तर अतिशय सुंदर आणि वेगळी ही कथा आहे. आणि संकल्पना, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, संगीत, गीत संगीत, लोकेशन, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन हे सगळं याचं खूप सुंदर आहे. पण निस्सीम प्रेमाच्या पूर्ण भेटीचा क्षण जो आहे तो थोडस वेगळं फील देतोय. आणि मंडळी थोडक्यात सांगायचं झालं तर काय कितीही बदलला तरी प्रेमाचा रंग बदलत नाही, याच न बदलणाऱ्या प्रेमाची गुलाबी गोष्ट सांगणार हा चित्रपट खरंच खूप सुंदर आहे. तर तुम्ही पण हा सिनेमा पाहिलात का आणि कसा वाटला नक्की कळवा. 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्या, तर वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आणि आजचा दिवस किती सुंदर होता ना. श्रावणी सोमवारची भक्ती, नागपंचमीच्या आपल्या मातीशी जोडलेल्या परंपरा आणि अहिल्यानगरच्या विद्यार्थ्यांनी अभिमानानं हातात घेतलेला 400 फुटांचा तिरंगा, या सगळ्या गोष्टींनी आजची संध्याकाळ खरंच खास केली आहे. आणि अशाच या श्रावणाच्या रंगात निरोप घेताना ज्येष्ठ कवी सदानंद रेगे यांच्या आला श्रावण आला या कवितेतील काही ओळी मला आठवतात. आला श्रावण श्रावण गुच्छ रंगाचे घेऊन. किती सुंदर भावना आहे ना. श्रावण फक्त आकाशातून पाऊस घेऊन येत नाही, तो आपल्या आयुष्यातही नवे रंग घेऊन येतो, नव्या आशांचं, नव्या स्वप्नांचं आणि नव्या सुरुवातींचं. म्हणून आजच्या या नव्या आठवड्याची सुरुवात करताना एकच लक्षात ठेवा, मनात विश्वास असेल, चेहऱ्यावर हास्य असेल आणि सोबत आपली माणसं असतील, तर प्रत्येक दिवस सुंदर होऊ शकतो. मी तुमची आरजे कोमल आजच्या सांजरंगमधून इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नव्या संध्याकाळी, नव्या गप्पांसोबत, नव्या गाण्यांसोबत आणि नव्या आठवणींसोबत उद्या संध्याकाळी 4 वाजता. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या माणसांची काळजी घ्या आणि हो, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोतेहो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

0: लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
0: 77727505 किंवा 90110426495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
0: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर। श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या या शो मध्ये आपल्या सोबत नेहमी वेगवेगळे पाहुणे असतात। ते त्यांच्या क्षेत्रात खूप चांगल्या प्रकारे काम करत असतात, समाजासाठी झटत असतात, असेच आज आपल्या सोबत मान्यवर आहेत। आज आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय चर्मकार महासंघ महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष, कामगारांचे जे युनियन आहे त्यांच्यासाठी काम करणारे, तसंच स्वतःचा संसार चालवता इतरांसाठी काम करणारे, सामाजिक काम करणारे, कामगारांसाठी नेहमी झटणारे आणि लिखाणही सोबत घेऊन चालणारे असे शिवाजी साहेब। नमस्कार सर।
2: नमस्कार
1: सर। खरं म्हणजे एवढं सगळं तुम्ही सांभाळता आहात आणि एक माणूस म्हणून किंवा एक नागरिक स्वतःचा संसाराचा

0: गाड्या चालवता चालवता समाजाचा विचार करतोय, हे खरंच खूप महत्वाचं आहे. त्यामुळे खूप अभिमान वाटतोय तुमचा, तुमच्या कामाचा. तर सुरुवात कशी झाली, कशा प्रकारे तुम्ही कामगार युनियन सोबत काम करत गेलात?
1: आम्ही तसे ग्रामीण भागातून या शहरामध्ये आलो, कोरडवाहू शेती असल्या कारणाने पूर्ण कुटुंबाचा गुजराणा त्याच्यामध्ये होत नव्हता. त्यामुळं आपण आपल्या आई वडिलांना मदत केली पाहिजे, आपलं पुढचं जे भविष्य आहे ते सुंदर करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या दृष्टिकोनातून SSC झाल्यानंतर, 10वीची परीक्षा दिल्यानंतर ITI केलं मी. आणि ITI करून त्यानंतर एका कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप केलं आणि त्यानंतर इंडियन सिम्बलेस म्हणून त्या कंपनीमध्ये मी जॉईन झालो. तर हा प्रवास म्हणजे ऍक्च्युली ग्रामीण भागातून शहरी भागात पोटा पाण्यासाठी, म्हणजे आपल्या उदरनिर्वाहासाठी आल्याचा आमचा तो प्रवास आहे. आणि त्यानंतर इंडियन सिम्बलेस मध्ये जॉईन झाल्यानंतर मग कामगार म्हणून जे आपल्याला जे करावं लागतं ते करत असताना आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये काही आपल्या बरोबर तसंच आपल्या सहकाऱ्यांच्या बरोबर काही अन्यायकारक काही घडतंय का, ही एक चाणक्य बुद्धी असल्यामुळं मग मी त्याच्यामध्ये काही कालानंतर मग युनियनचं काम त्या ठिकाणी, असं माझी इच्छा झाली की आपण सुद्धा युनियन लीडर झालं पाहिजे. आणि आपले जे कामगार आहेत त्यांना, कामगारांचे जे प्रश्न आहेत, त्याच्या पगाराचा प्रश्न असतो, त्याच्या आरोग्याचा प्रश्न असतो, आणि कंपनीने ज्या सुविधा त्या कामगारांना पुरवायच्या असतात ती कंपनी ते पुरवते का नाही, त्यासाठी युनियन आहे. तर युनियननी ह्या सगळ्या गोष्टीची मॅनेजमेंट आणि कामगार यांचा व्यवस्थित मध्य साधून त्यांचे प्रश्न मांडून ते प्रश्न सोडवायचं काम युनियन करते. तर ते करण्यासाठी मला एक माझ्या आंतरप्रेरणेमुळे मला असं जाणवलं की आपण हे काम केलं पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून मी ते काम सुरू केलं.
0: सर, किती वर्षापासून तुम्ही या युनियनशी जोडले गेले आहात?
1: मी साधारणत माझं आता इंडियन सिम्बलेस मध्ये जॉईन होऊन आता मी 30 वर्ष होऊन गेले जवळजवळ मला. आणि पूर्वीचे अगोदरचे साधारणत 5-6 वर्ष सोडल्यानंतर मी सर्व या कामामध्ये जास्त स्वतःला हे करून घेतलं युनियनच्या कामामध्ये.
0: सर, जेव्हा जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही गावाकडून शहरात आलात पोटा पाण्यासाठी, आणि हा खूप मोठा प्रवास असतो कारण गाव असतं, गावातले छोटेसी जागा, छोटंसं सगळं, छोटंसं गाव, पण एकदा डायरेक्टली शहरात येणं आणि मग स्वतःचं कुटुंब बसवणं, त्यांचा उदरनिर्वाह करणं, पण त्याचबरोबर तुम्ही समाजाचा विचार केलात, इतर कामगारांचा देखील विचार केलात, तर हे कसं मनात ठरवलं की नाही आता यांच्यासाठी पण आपण काहीतरी करायला हवं?
1: कसं आहे की समाजामध्ये फिरत असताना अनेक लोक भेटत असतात, अनेक लोकांच्या अनेक समस्या असतात. काही लोकांच्या समस्या फार छोट्या असतात, म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून एक आपण एज्युकेटेड पर्सन म्हटलं किंवा समाजात वावरणार व्यक्ती म्हणून जर आपण बघितलं तर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न फार छोटे आपल्याला वाटतात, परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून ते फार मोठे असतात, ते पहाडा एवढे असतात. मी ज्यावेळेस समाजामध्ये ह्या गोष्टी पाहत होतो आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोकांना ते मिळत नसतं, थोडक्यात सांगायचं तर ग्रामीण भागामध्ये असतील किंवा शहरी भागामध्ये असेल, की सुरुवातीचे माझ्या समाजाचं काम करत असताना मला एक प्रश्न प्रामुख्याने जाणवायचा, म्हणजे शहरामध्ये फिरत असताना गठई कामगार म्हणून एक आमच्या चर्मकार समाजामध्ये एक घटक आहे की जो रस्त्यावर बसून चप्पल दुरुस्ती करतो, पॉलिश करतो, दुरुस्ती चप्पलांच्या लोकांच्या चपला दुरुस्ती करतो. तर ते म्हणजे माणसं होते त्याला गठ्ठे कामगार म्हणतात आमच्याकडे. तर ते चौका चौकात बसलेले असायचे, परंतु ते बसलेले असल्यानंतर त्यांना एक महानगरपालिका, त्यावेळेस महानगरपालिका नव्हती नगरपालिका होती त्यावेळेस, तर नगरपालिकेचे कर्मचारी असतील की अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना त्या ठिकाण हटवायचं काम त्या ठिकाणी करायचे. त्याचबरोबर ते बसलेल्या ठिकाणी त्यांना निवारा नव्हता, कारण ऊन वारा पाऊस हे जे आहे तर त्या माध्यमातून त्यांना त्याचा त्याचा संघर्ष त्यांचा करावा लागायचा. पाऊस आल्यानंतर किंवा ऊन असल्यानंतर ते छत्री वगैरे लावायचे, पण त्यातून पुरेसं त्यांना संरक्षण त्या ठिकाणी मिळत नव्हतं. तर त्यानंतर महाराष्ट्र शासनाची एक योजना आली की गठ्ठे कामगारांना टपरी देण्यात यावी म्हणून समाज कल्याण विभागाच्या मार्फत. तर ती टपरी आणि ते आमचे सामाजिक न्यायमंत्री महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री भगवानराव घोलप साहेब यांच्या काळामध्ये ती योजना आली की जे गठ्ठे रस्त्यावर बसून जे चप्पल दुरुस्तीचं काम करतात त्या गठ्ठे कामगारांना 4x5 असा स्टॉल देण्यात यावा म्हणून. मग तो स्टॉल महाराष्ट्र शासनाने दिला, परंतु इथलचे नगरचे जिल्ह्याचे जे वितरण अधिकारी आहेत किंवा इतर आहेत या लोकांना ती योजना पहिल्यांदा आलेली योजना होती, तर त्याचं ते व्यवस्थित त्यांचा पण अभ्यास झालेला नव्हता त्याचा, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी पुरेशा मिळत नव्हत्या. तर त्या करण्यामध्ये त्यांना तो अडचण यायची, तर त्या कामी मी थोडं त्यांना ह्या माध्यमातून त्यांना ते अधिकारी समाज कल्याण अधिकारी असतील त्यांचे जे त्यांच्या खालचे अधिकारी असतील त्यांना ती मदत केली. परंतु नंतर असा प्रश्न निर्माण झाला की ते टपऱ्या दिल्या गेल्या, परंतु त्या टपऱ्या देण्याच्या पण त्याला परवानगी लागते ना, तर ती परवानगी नगरपालिकेची लागते. तर मग आम्ही राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने मी अध्यक्ष होतो जिल्ह्याचा त्यावेळी, तर मग आम्ही असं ठरवलं की आम्ही नगरपालिकेचे शिवो जे आहेत तर ते शिवांना भेटायचं की ही जी लोक बसतात रोड तर त्यांना परवाना मिळावा, त्याला पिच परवाना म्हणतात. गठ्ठे कामगारांना पिच परवाना मिळावा अशी एक भूमिका, कारण ह्या सगळ्याच गोष्टी बघितल्यानंतर प्रचंड त्याचं एक आपण संवेदनशील व्यक्ती असल्यामुळे फार वाईट वाटायचं की ते महानगरपालिका त्यांना हटवते आहे आणि ते सगळ्या गोष्टी. तर मग महानगर याचा पर्याय काय, तर आपल्याला नगरपालिकेकडून त्या ठिकाणी त्या लोकांना बसण्याची परवानगी मिळाली पाहिजे. मग त्यानंतर मग तो लढा चालू झाला. मग मी सर्व जे गठ्ठे कामगार आहेत जे रस्त्यावर बसून काम करतात ते सगळ्यांना एकत्रित केलं आणि आमचे जे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मग महानगरपालिकेच्या जे सीओ होते त्या टायमाला मनोहर हिरे नावाचे सीओ होते नगरपालिकेचे, आणि मला वाटतं भगवानराव फुलसौंदर ते पहिल्यांदाच नाही महापौर होते, पण आम्हाला ते पीच परवाना जो तो महानगरपालिका झाल्यानंतर मिळाला, परंतु आमचा लढा जो होता तो जवळजवळ नगरपालिका असतानाच पूर्ण झालेला होता की आम्हाला ह्या लोकांना पीच परवाना द्यायचा. तर त्यासाठी मग आम्ही पहिल्यांदा हिरे साहेबांना भेटलो सगळ्यांनी मिळून, मग त्यानंतर आम्ही मोर्चा काढला, त्यानंतर उपोषण असे जे आंदोलनाचे प्रकार आहेत तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन मग मी ते आंदोलन केली. त्यानंतर मग हे असं कुठल्या शहरामध्ये आहे का असं नगरपालिकेने आम्हाला विचारलं, तर मग ज्या शहरामध्ये असं पीच परवाना दिलेला आहे मग पुणे शहरामध्ये दिलेला होता तो, मुंबईमध्ये होता. मग आम्ही त्या मुंबई महानगरपालिकेचे ज्या अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्याकडून त्याची प्रत आम्ही आणली, पुणे महानगरपालिकेने त्याची प्रत आणली आणि ती इथं सादर केली आम्ही इधरच्या नगरपालिकेला. मग त्यांनी मग त्या गोष्टी आमच्या बघितल्यानंतर आणि त्यांना जे वास्तव मी म्हणजे जे मांडलं की ते जे त्यांचे जे होणारे या ऊन वारा पावसामुळे होणारे ते हाल त्यांना मी सांगितलं आणि ते सुद्धा हिरे साहेब सुद्धा फार संवेदनशील व्यक्ती होते, त्यांनी मग ते आमचे अनेक आंदोलन झाल्यानंतर उपोषण झाल्यानंतर त्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर मग तर मंजुरी जरी दिली तर तो ठराव त्या ठिकाणी करावा लागतो तो, तर तोपर्यंत महानगरपालिका पण झालेली होती. हिरे साहेब मला वाटतं त्यावेळेस होते काही काळ मला वाटतं, तर त्यानंतर मग तो ठराव महानगरपालिकेमध्ये येणार होता. तर मी त्या अगोदर ते सर्वजण नगरसेवक होते आपले तर त्यांना अशा अशा प्रकारची कल्पना दिली की असा असा ठराव आमचा येणार आहे तर तुम्ही त्याला मतदान करा त्याविषयी किंवा तो ठराव आल्यानंतर त्याला तुमची सहमती त्या ठिकाणी दाखवा. मग त्या नगरसेवकांनी पण सुद्धा आम्हाला मोकळ्या मनाने मदत केली. त्या काळामध्ये मला वाटतं नगराध्यक्ष भगवानराव फुलसौंदर होते महापौर आणि अरुण काका जगताप असतील, शंकरराव घुले असतील, आमचे सर्वजण ते मी त्यांना सर्वांना गुरु मानायचो, तर त्यांची पण मला त्या काळात मदत झालेली आहे. आणि मग अशा प्रकारे आम्हाला ते पीच परवाना मिळाला आणि महाराष्ट्र शासनाच्या ज्या समाज कल्याण विभागाच्या टपऱ्या आणि त्या मिळून मग त्या लोकांना ती कायम स्वरूपीचा त्या ठिकाणी रोजगार म्हणे महानगरपालिका तिथं त्यांना कुठल्याही प्रकारचं. आज सुद्धा तुम्ही जर फिरले नगर शहरामध्ये तर ठिकठिकाणी तुम्हाला त्या टपऱ्या तुम्हाला दिसतील आणि त्या टपऱ्याच्या आतमध्ये बसून आमचे गटही कामगार त्या ठिकाणी काम करतात. तर ते माझ्या जीवनामध्ये फार मला आनंद देणारी गोष्ट आहे, कारण आज जवळजवळ 250 जे कामगार आहेत आमचे गटही कामगार, तर ते कामगार तिथं आपली रोजीरोटी कमावतात. त्या माध्यमातून त्या आमच्या कामगारांनी त्या गटे कामगारांनी त्या ठिकाणी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, त्यांचं पूर्णपणे अगदी काही आमच्या गटे कामगारांची मुलं इंजिनियर झाले, डॉक्टर सुद्धा झाले आणि एका तर मुलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा अधिकारी झाले.
0: हे
1: हा एक फार मोठा माझ्यासाठी फार मोठ्या आनंदाची गोष्ट आहे.
0: नक्कीच नक्कीच. आणि सगळे पुढे जावेत जे आपण म्हणतो ते यातून साध्य झालेले सर. खरं म्हणजे हे सगळं करताना तुम्ही सामाजिक कार्याकडे वळालात, सामाजिक कार्याची तुम्हाला आवड निर्माण झाली समाजातील दृश्य पाहून आणि अनेक आंदोलन देखील तुम्ही केली, तर तो अनुभव कसा होता?
1: आंदोलन म्हणजे कसं की बऱ्याच आता ग्रामीण भागामध्ये असतील किंवा शहरी भागामध्ये काही जे समाज कंटक आहेत ते समाजकंटक ज्यांच्या मध्ये जातीय द्वेष आहे असे लोक गावाकडं मग छोट्या छोट्या गोष्टीवरून आमच्या समाजाच्या लोकांना तिथे त्रास द्यायचा प्रकार करायचे. तसं पाहिलं तर आमचा जो समाज आहे चर्मकार समाज हा पूर्ण गावाबरोबर राहणारा समाज आहे. गावातील ज्या ग्रामीण भागामध्ये जर बघितलं तर भजन कीर्तन असेल किंवा कुठलंही हरिनाम सप्ताह असेल तर या सर्व जे गावात चालणारे सामाजिक उपक्रम आहेत त्यामध्ये हिरऱ्याने भाग घेणारा आमचा चर्मकार समाज आहे आणि सर्वांच्या बरोबर राहणारा समाज आहे, सर्वांना मान सन्मान आणि गाव सुद्धा आम्हाला सर्व गाव चर्मकार समाजाच्या माणसांच्या बरोबर प्रेम करणारे लोक आहेत. परंतु काही लोक असे असतात की जे थोडे वेगळ्या प्रकारचे असतात तर ते लोक जाणीवपूर्वक काही कुटुंबाला जमिनीच्या याच्यातून त्रास देणं किंवा याच्या काही छोट्या छोट्या कारणांना त्रास देण्याची त्यांची भूमिका राहायची. त्या दृष्टिकोनातून मग मला त्या ठिकाणी पुढं व्हावं लागायचं, मग आंदोलन करावं लागायचं, मग SP साहेबांना भेटावं लागायचं, इन्स्पेक्टरांना भेटावं लागायचं, मग अशा पद्धतीने त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करायचो. परंतु मी हे करत असताना मी ॲट्रॉसिटीचा गुन्हा कधी त्या कुठल्याही इतर समाजाच्या लोकांवर मी तिथं दाखल होऊ दिला नाही. माझी भूमिका नेहमी असायची की तुम्ही मला म्हणजे मी इकडे नगरमध्ये राहणार पण तुम्हाला एकमेकांना बरोबर राहायचं आहे, तर तुम्ही एकमेकांच्या बरोबर राहायचं. तुम्ही जर या प्रकारचे असे ॲट्रॉसिटी वगैरे किंवा असे जर गुन्हे दाखल झाले तर कायमस्वरूपी एकमेकांच्या विषयी द्वेष निर्माण होतो, तर द्वेष होऊ नये या भावना मला असायची. मी अधिकाऱ्यांना पण सांगायचं की तुम्ही समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुमच्या भाषेमध्ये समजून सांगा की जेणेकरून हे भांडण मिटलं पाहिजे, जे आमच्या समाजाचे लोक आहेत त्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे. आणि माझा उद्देश की कोणावरही ॲट्रॉसिटी दाखल करायचा नव्हता आणि मी तशा प्रकारचा कधी प्रयत्न नाही केला. फक्त माझा उद्देश असायचा की माझे जो बांधव आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये आणि तो अन्याय न होता सलोखेच्या ते पुढच्या काळात ते सुद्धा एकत्रित आले पाहिजे, त्यांनी एकमेकाशी बोललं पाहिजे, एकमेकाशी सुख दुःख वाटून घेतलं पाहिजे अशी भूमिका माझी राहायची. त्यामुळे मी ॲट्रॉसिटीचे गुन्हे कधी दाखल होऊ दिले नाही आणि त्याचा काही लोक त्याचा बरेचसे लोक त्याचा गैरफायदा घेतात, तर तो गैरफायदा कधी माझ्या कार्यकर्त्याला सुद्धा मी कधी घेऊ दिला नाही आणि मी दोन्ही बाजू प्रत्येक वेळेस मी ऐकून घेतलेले आहेत त्या बाबतीमध्ये.
0: सर खरं म्हणजे असं जेव्हा आपण चांगलं काम करतो समाजासाठी काम करतो तर जसं तुम्ही पण मगाशी म्हणालात की जे समाजाचे कंटक आहेत ते खूप त्रास देत असतात किंवा मग ते खूप अडचणी निर्माण करत असतात किंवा मग कधी कधी चांगलं काम करताना आपल्याला देखील खूप अडचणी येतात आजूबाजूच्या, तर हे सगळं सामाजिक काम करत असताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या?
1: अडचणी म्हणजे याच्यामध्ये काय की थोडं दबाव याच्यामध्ये येतो जास्त, जे संख्येने जे काही लोक असतात किंवा गुंडगिरी करणारे लोक, तर त्यांच्या दबावाला आपण बळी न पडता प्रामाणिकपणे जर आपण काम करत राहिलो, आपली भूमिका जी आहे, तुमची भूमिका जर सत्यवादी असेल आणि तुम्ही जर खरोखर तुम्हाला त्या व्यक्तीविषयी प्रेम असेल, तर तुम्हाला, माझं एक वैयक्तिक मत आहे की कुठल्याही अडचणी या ठिकाणी येत नाहीत, आणि जरी आल्या तरी त्याच्यातून सुद्धा मार्ग त्या ठिकाणी निघतो, कारण जे सत्य जे आहे ते सत्य लपवलं जात नाही. आणि अशा ठिकाणी मग जरी अडचणी आल्या किंवा कुठे दबाव आला तरी ज्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा कालांतराने कळतं की हा जो व्यक्ती जो करतोय हा योग्य करतोय, त्यामुळं त्याच्यामध्ये काही थोडा जरी थोडाफार त्रास झाला तर त्याच व्यक्तीला नंतर वाटतं का अरे हा व्यक्ती योग्य होता. हे मला अशा प्रकारचे बरेचसे अनुभव या ठिकाणी आलेले आहेत. आणि बहुतेक अधिकाऱ्यांनी सुद्धा जी भूमिका जी चांगल्या प्रकारची भूमिका त्या ठिकाणी बजावल्यामुळं कटुता निर्माण न होता प्रश्न मिटले पाहिजे. ही भूमिका असल्यामुळं फार त्याच्यामध्ये त्रास झाला नाही, परंतु सामाजिक काम करताना त्रास हा ठरलेला असतो आणि त्रास हा गृहित धरूनच सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी समाजामध्ये काम सुरू करायचं असतं. आता आपले जे महापुरुष आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते असतील, सामाजिक प्रबोधनकार असतील, या सगळ्यांना, सावित्रीबाई पासून ते महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा जो समाज सुधारक आहे, असा समाज सुधारक कुठला सुटला याच्यातून? म्हणून आपण तर फार त्यांच्या दृष्टिकोनातून फार आपण किरकोळ आहोत. आपल्याला ते आणि हे करत असताना त्याचा विचार करून जर काम केलं तर ते होत नाही. त्यासाठी याची तयारी ठेवूनच, आणि तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मान अपमान सुद्धा फार वेळा झाला, म्हणजे अनेक लोकांकडून, आपल्या लोकांकडून बी कधी कधी काय होतं की आपण राजकीय गोष्टीमध्ये असेल किंवा सामाजिक गोष्टीमध्ये असेल स्पर्धा असते, आणि त्या स्पर्धेमध्ये काही लोकांना खोटेपणा करून पुढे जायचं असतं, त्यामुळे ते लोक सुद्धा त्रास द्यायचा प्रयत्न करतात. काही प्रसिद्धीसाठी वेगवेगळे आपण केलेलं काम आहे ते त्यांनी केलं असं दाखवण्यासाठी किंवा असं समाजामध्ये राजकीय लोकांना दाखवण्यासाठी काही लोक ते करत असतात. त्याचंही आपल्याला ते आपण ग्राह्य धरावं लागतं की आता आपण एखादी गोष्ट केली, परंतु ती गोष्ट इतरांना दाखवायची असते की त्यांनी न करता मी केलेली आहे, म्हणून तो त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न. पण समाज हा जागृत असतो, समाजाला माहिती असतं की कामाचा कोण आहे आणि निस्त श्रेय घेण्यासाठी कोण उभा आहे, तर ते सगळ्या गोष्टी लोकांच्या लक्षात येतात. ही गोष्ट प्रामुख्याने आपण या क्षेत्रामध्ये उतरल्यानंतरच त्याची तयारीच ठेवावी लागते की आपण सामोरच जायचंच आहे आपल्याला, त्यामुळे त्या प्रकारच्या गोष्टीला मी कधी घाबरलो नाही किंवा मी पूर्ण याची सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तयारी ठेवलेलीच होती. म्हणजे हे सगळं स्वीकारावंच लागतं त्याला, सामाजिक कार्यकर्त्यांना हे त्यासाठी ते काही मोठी गोष्ट नसते, ते तो त्याचा भागच आहे असं मला या ठिकाणी म्हणावंस वाटतं.
0: म्हणजे आपण चांगलं काम करतो त्यामुळे घाबरायची गरज नाही, अडी अडचणींपासून पळायची पण गरज नाही.
1: बिलकुल.
0: आणि सर, तुम्ही कामगार युनियन सोबत काम केलेलं आहे, तर कामगारांचे काय काय प्रश्न असतात जे युनियन पर्यंत सोडवायला येतात?
1: कामगारांचा मुख्य प्रश्न असतो ना की पगारवाढीचा प्रश्न असतो, आणि त्याचबरोबर त्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो काम करतो त्या ठिकाणी, आता कंपनीमध्ये काम करताना त्याच्या सुरक्षेची काळजी असते, त्याला मिळणारं जेवण असतं, नाश्ता वगैरे, जे चहा वगैरे ज्या सुविधा आहेत तर त्या योग्य मिळतात का नाही त्याच्यावर कामगार नेता म्हणून आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्याचा पगार जो वाढ राहिला पाहिजे, त्याचा बोनस आहे त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करावा लागतो. काही ठिकाणी मॅनेजमेंट चांगले असतात, त्या ठिकाणी फार लढा द्यावा लागत नाही, परंतु काही ठिकाणी निश्चितपणानं लढा द्यावा लागतो. कामगार नेत्याला त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीला सामोरं जावं लागतं, त्याच्यामध्ये त्याला स्वतः त्या ठिकाणी नोकरीही करायची असते आणि आपल्या मालकाच्या विरोधात सुद्धा उभं राहायचं असतं. परंतु हे करत असताना तुमची भूमिका जर खरोखर बरोबर असेल, तुमचा मुद्दा जर बरोबर असेल, तर मॅनेजमेंट सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला युनियन लीडर म्हणून तुम्हाला सहकार्य करतं. परंतु तुमचा हेतू जर त्या ठिकाणी दूषित असेल तर त्या ठिकाणी मग त्याचं नुकसान होतं. तर ते हे कामगारांचे प्रश्न सातत्याने मांडत असताना ह्या गोष्टीचं आम्हाला भरपूर अनुभव आलेला आहे. आणि कामगारांचे जे प्रश्न असतात, तुम्ही म्हणतात की त्यांचे आरोग्याचे प्रश्न असतात, त्यांचे कौटुंबिक प्रश्न असतात, तर त्या दृष्टिकोनातून कंपनीने त्यांच्यासाठी करावं, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नासंदर्भात. तर त्यासाठी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी मॅनेजमेंट संघ भांडावं लागतात. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो तो पगारवाढीचा असतो. तर 3 वर्षाला जो करार होतो तर त्यामध्ये ती योग्य पगारवाढ झाली पाहिजे. कारण जे इतर जर सरकारी जे नोकर असतात तर त्यांची पगारवाढ ही सरकारच्या ते डीए वगैरे कंटिन्यू वाढत राहतात महागाईच्या हिशोबाने. परंतु आम्हाला त्याचं 3 वर्षाचा जो करार जो आहे आमचा कामगार करार म्हणतात त्याला त्रैवार्षिक, तर त्याच्यामध्येच आम्हाला ती पगार वाढत्या पद्धतीने वाढून घ्यावी लागते की ज्या पद्धती ज्या महागाईला त्या आमच्या कामगाराला त्या ठिकाणी तोंड देता येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही ते जास्तीत जास्त पगार वाढ झाली पाहिजे, जास्तीत जास्त बोनस त्या कामगाराला मिळाला पाहिजे. आणि त्याचे आरोग्याचे प्रश्न असतील, त्याच्या सुरक्षेचे जे प्रश्न असेल त्यामध्ये निश्चितपणानं कंपनीने सहकार्य करावं. आणि त्यासाठी मग आम्हाला त्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन सुद्धा करावं लागतात. मग ते काम बंद आंदोलन असेल, ओव्हरटाईम बंद आंदोलन असेल, किंवा असहकाराचे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी काही वेळेस करावे लागतात. आणि त्यानंतर मग ते प्रश्न सोडले जातात. आता आज तुमचे आता ह्या निमित्ताने मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सरकारी कामगार, सरकारी जे कर्मचारी आहेत, महाराष्ट्र शासन असेल, केंद्र सरकार असेल, आणि आमचे जे कामगार आहेत म्हणजे औद्योगिक कामगार, आपण संघटित औद्योगिक कामगार, तर याच्यामधला बेसिक जो फरक आहे तो तुम्ही आज जर बघितलं आणि तुम्ही त्याचा जर अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की हे ज्यावेळेस सरकारी कामगार आहेत, जे महाराष्ट्र शासनाचे कामगार आहेत, केंद्र सरकारचे, ते रिटायर झाल्यानंतर त्यांना भरपूर पेन्शन मिळते. मी तुम्हाला सांगतो की इतकी पेन्शन म्हणजे भेटते की त्यांना पगार पण भरपूर असतात आणि पेन्शन पण भरपूर असते. त्याच्यामुळं त्यांची जे भविष्याचं आहे प्रश्न जे आहेत ते निवृत्त झाल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता त्या ठिकाणी राहत नाही. त्यांना पेन्शन असते ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत, त्यानंतर त्यांच्या मिसेसला असते अर्धी पेन्शन वगैरे. पण आमचे कामगारांच्या बाबतीमध्ये तसं नाही. औद्योगिक कामगारांना तो रिटायर झाल्यानंतर त्याची पीएफ ग्रॅज्युटी आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या लीगल, त्या व्यतिरिक्त त्याला काही भेटत नाही. त्याला पेन्शन आणि जे आज जी पेन्शन भेटते तर तुम्हाला त्याचं आश्चर्य वाटेल की काही कामगारांना आम्हाला 1,500 पेन्शन आहे महिना, काही 3,000 आहे, आणि आता जास्तीत जास्त 5,000 5,500 आमचे कामगार आता रिटायर झाल्यानंतर त्यांना पेन्शन मिळते. तुम्ही विचार करा, 5,500 असतील, 3,000 असेल, आणि एकतर औद्योगिक क्षेत्रामध्ये आयुष्यभर काम करायचं वयाच्या 98 वर्षापर्यंत, जवळ ती सर्व्हिस होते 35-30 वर्ष, कर्मचारी 38 वर्षापर्यंत, आणि त्या ठिकाणी जे असणारा धूर आहे, धूळ आहे, त्या ठिकाणी आवाज आहे, या सगळ्या गोष्टीचा त्या कामगारावर प्रचंड परिणाम होतो, त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. आमचे अनेक कामगार तुम्हाला सांगतो रिटायर झाल्यानंतर काही वर्षाच्या आतमध्ये हे जग सोडून जातात. आणि ह्या पद्धतीची जर त्यांना समजा ते राहिलेले जे कामगार आहेत त्यांना जी पेन्शन आहे तर ती पेन्शन तुम्ही सांगा या त्यांच्या औषधा पाण्याला जरी पुरेल

करणे, कारण हा देश हा कामगारांच्या त्या कष्टावर उभा राहतो. कुठलाही देश, हाच काय आपला देश, पण कुठलाही देश कामगाराच्या कष्टावरती त्याच्या घामावरती उभा राहतो आणि त्या घामाचं चीज झालं पाहिजे. कारण आम्ही असंघटित आहोत म्हणून आमच्या बरोबर हा अन्याय. आम्ही सर्व जर देशातले कामगार एकत्र होऊन जर लढावं बाकीला, महाराष्ट्राचं महाराष्ट्रातले कामगार एकत्र होऊन लढावं बाकीला, तर ही गोष्ट फार अवघड नाही. परंतु आमचे कामगार एकत्र येत नाहीत, हे आमचं दुर्दैव्य आहे आणि त्याच्यामुळेच आम्हाला हा त्रास आहे. तर ही पेन्शनचा मुद्दा जो आहे फार आमच्या कामगारांसाठी फार महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्यामध्ये निश्चितपणानं भरघोस अशी वाढ व्हावी असे मी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला या ठिकाणी विनंती करेल. त्याच्याबरोबरच कामगार ज्या ठिकाणी आता समजा आपली MIDC आहे आणि आपले जे बहुतेक कामगार जे पाईपलाईन रोड असेल किंवा शहरामध्ये असेल किंवा केडगावमधून MIDC मध्ये येतात ते, आणि आमच्याकडे कसं असतं की कामगारांना सकाळची पाळी, दुपारची पाळी आणि रात्र पाळी या तीन पाळ्यामध्ये काम करावं लागतं. तर आमच्या काही काळानंतर आमच्या असं लक्षात आलं की आम्ही त्यावेळेस सुरुवातीच्या काळामध्ये आपला जो हे हा जो रोड होता नगर मनमाड रोड, तर हा नगर मनमाड रोड हा एकेरी रोड होता, म्हणजे छोटा रोड होता. तर त्यासाठी आमच्या बऱ्याचशा कामगारांचे रात्रपाळीमध्ये जाताना दिवस पाळी मात्र अनेक कामगारांचे अपघात झाले. त्याच्यामध्ये अनेक कामगारांना आमचा जीव गमवावा लागला, काहींना अपंगत्व त्या ठिकाणी आलं होतं. आणि ही गोष्ट आमच्या त्या ठिकाणी आमची जी कामगार कृती समिती आम्ही त्या ठिकाणी स्थापन केली, त्याची संकल्पना आमचे जालिंदर चोबे मास्टर म्हणून त्यांची संकल्पना होती आणि मी त्यांच्या मध्ये अध्यक्ष होते, मी उपाध्यक्ष होतो. आणि आमची जी बरेच आमचे क्रॉम्प्टनचे काही कामगार होते, नेते होते आमचे, रॅलीचे असतील आणि MIDC मध्ये काम करणारे आमचे बरेचसे कामगार होते. ते कामगार नेत्यांना आम्ही एकत्र करून कामगार कृती समिती म्हणून आम्ही एक निर्माण केली होती की जी कृती समिती हे काम करायची की कामगारांचे जे प्रश्न आहेत कंपनीच्या आतमधले, त्यांच्या आतमधले प्रश्न म्हणजे पगारवाढ असन, बोनस असन किंवा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, परंतु तो कामगार कंपनीपर्यंत जाताना त्याचे काय प्रश्न आहेत, तर ते प्रश्न सुद्धा आम्ही सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की ह्या रस्त्याचं चौपदरीकरण झालं पाहिजे. नगर मनमाड रोड जो आहे तो पत्रकार चौक ते MIDC पर्यंत चौपदरीकरण झालं पाहिजे. त्यासाठी सुद्धा मग आम्ही उपोषण केलं, आम्ही आंदोलन केलं, आम्ही रस्ता रोको केलं. आणि त्याचबरोबर पाईपलाईन रोड सुद्धा फार छोटा होता, तो पाईपलाईन रोड सुद्धा रुंदीकरण व्हावं, तर त्यासाठी सुद्धा आम्ही आंदोलन केलं. आणि हे दोन्ही रस्ते तुम्हाला सांगतो की नगर मनमाड रोड सुद्धा चौपदरी झाला त्या आंदोलनाच्या नंतर आमच्या, आणि पाईपलाईन रोडचं सुद्धा रुंदीकरण झालं. म्हणजे कामगारांचा जो प्रश्न असतो, इथून मागचा जो काळ होता तो काळ म्हणजे कामगारांनी फक्त कामगारांच्या प्रश्नासंदर्भात आंदोलनं करायची असा तो काळ होता. परंतु आम्ही एक याला वेगळा पायंडा पाडला की कामगारांचे आतले प्रश्न, कंपनीचे आतमधले प्रश्न आणि कामगारांचे बाहेरचे प्रश्न हे सुद्धा आम्ही सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं आणि आमच्या अनेक कामगारांचे तिथं जीव वाचले, तुम्हाला सांगतो अक्षरशः. कारण रात्रपाळीमध्ये जाताना या सगळ्या गोष्टीमध्ये मोठमोठ्या ट्रक वगैरे अपघात होऊन जे त्या ठिकाणी अपघात व्हायचे, तर जेव्हापासून तुम्हाला सांगतो चौपदरीकरण झालं नगर मनमाड रोडचं आणि ते MIDC तेच पत्रकार चौकापर्यंतची आमची मागणी होती, त्यानंतर तुम्हाला सांगतो की मला तर आठवत सुद्धा नाही तुम्हाला सांगतो की कुठला अपघात झाला आमच्या कामगारांचा. ते एक माझ्या आयुष्यामधलं तुम्हाला सांगतो मला फार आनंद देणारी गोष्ट होती की ज्यामुळं माझ्या कामगारांचा त्या ठिकाणी जीव वाचलेला होता. त्यासाठी सुद्धा आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो 3 दिवसाचं उपोषण केलं आम्ही कलेक्टर कचेरी समोर कामगार कृती समितीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी. तुम्हाला सांगतो एकदा आम्ही आणि ते पावसाळ्यात केलं, तुम्हाला सांगतो पावसाळ्यात आमच्या खालून पाणी जात होतं आणि जुनी कलेक्टर कचेरी होती आपली त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी सगळं शहराचं पाणी तिकडे त्या उताराला जायचं आणि आम्ही तिथे उपोषण करत होतो, आमच्या खालून ते गटराचं पाणी गेलं आम्ही त्या तरी तिथून उठलो नाही आम्ही. तुम्हाला 3 दिवसाचं आम्ही उपोषण केलं, चोबे मास्टर वगैरे आमचे जोशी होते, पुरुषोत्तम जोशी, त्यानंतर आमचे अरुण धामणे होते, आम्ही शेलार होते आमचे दत्तात्रय शेलार, त्याचबरोबर आमचे बरेचसे आमचे कामगार आता माझा काही लोकांचे बरेचसा काळ त्याला गेलाय, परंतु हे सगळ्या गोष्टी आम्ही त्या वेळेस केल्या. आणि तुम्हाला एक सांगतो की या

0: गोष्टीसाठी पाईपलाईन रोड सुद्धा त्यासाठी रुंदीकरणासाठी आम्ही प्रयत्न केला. त्याच महानगरपालिकेच्या तिथं मध्ये पोल होते आणि ते पोल मुळे ते रुंदीकरण होत नव्हतं, तर त्यासाठी आम्ही महानगरपालिका म्हणायची किती एमएससीबीचं काम आहे, तर आम्ही एमएससीबीच्या विरोधात सुद्धा आंदोलन केलं की तुम्ही ते पोल हटवा, त्याला महापालिकेला काम करता येत नाही. मग त्यासाठी आणि ते हटवल्यानंतर सुद्धा काम होत नव्हतं, तर आम्ही जनरल बोर्ड असतो महानगरपालिकेची जनरल सभा असते नगरपालिका, त्यावेळेस नगरपालिका होते, लता लोढा त्यावेळेस नगराध्यक्ष होते. तर त्या काळामध्ये आम्ही सभागृहामध्ये घुसलो होतो, आम्ही 8-9 कार्यकर्ते, म्हणजे जे जनरल बोर्डची सभा चालू असते महानगरपालिकेची, तर त्या सभेमध्ये घुसलो होतो. आणि तो ऐतिहासिक घटना होती या शहराची की एमआयडीसी कामगार कृती समितीचे कार्यकर्ते नगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी घुसलो होतो. आम्ही त्यावेळेस काका होते अरुण काका आमच्या आदरणीय, शंकररावजी घुले साहेब होते वगैरे सगळे अण्णा. तर त्या लोकांनी पण आमचा प्रश्न त्यांच्या लक्षात आला, आम्ही आतमध्ये घुसून पत्रकं वाटले की हा मुद्दा आमचा महत्वाचा आहे की आमचं जे पाईपलाईन रोड जो आहे रुंदीकरण झालं पाहिजे, आमचा कामगार जास्ती त्या ठिकाणी राहतोय तिथून या जा करतोय, तर ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी केलं होतं. त्यांनी आणि ते काय ते शिकणं इंडियन एक्सप्रेसने त्याची दखल घेतली होती, सगळ्याच वर्तमानपत्राने. आणि तुम्हाला समाचार हा आपला आपलं सायन दैनिक आहे, सायन दैनिकाने आमच्यावर आग्रहलेख लिहिला होता समाचारने, येतो सिर्फ झाकी आहे पुरा नगर बाकी आहे. ते काम करताना आम्हाला मग पोलिसांनी अटक वगैरे केली, ते आमच्यावर ते हे सगळ्या त्या गोष्टी आम्ही ते सामोरं गेलो. आम्हाला सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं सगळ्या लोकांनी, ते लोक फार काळ चांगला होता, त्यावेळेस मदत करायचे लोक आणि एक वेगळंच वातावरण होतं त्यावेळेस.
1: सर, खरं म्हणजे तुम्ही खूप महत्वाच्या प्रश्नांवर हात घातलेले आहेत आणि त्याच्यातून तुम्ही आउटपुट पण काढलेले आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे साध्य करायचं होतं ते साध्यही झालंय. पण काही गोष्टी जसं की तुम्ही म्हणालात की पेन्शनच्या बाबतीत आपण सरकारकडे एकच विनंती करू शकतो की तुम्ही लवकरात लवकर याकडे लक्ष द्या, जेणेकरून आपले जे कामगार वर्ग आहे तो आनंदी राहील आणि त्यांचं पुढचं आयुष्य, जे आयुष्यात ते काहीच करू शकत नाहीत ते आयुष्य पण चांगलं घालवतील. सर, खरं म्हणजे हे सगळं करता करता, सामाजिक कार्य करता करता, कामगारांचे प्रश्न सोडवता सोडवता तुम्ही लिखाणाकडे पण वळालात, मग हा कस काय झाला इतका बदल?
0: त्याच्या अगोदर माझा एक मुद्दा राहून गेला, ते मी तुम्हाला मानतो. कामगारांच्या संदर्भातला तुम्हाला सांगतो की आमचे कामगार रिटायर झाल्यानंतर पेन्शनचा जो मुद्दा मांडला मी तुम्हाला, तर त्याच्या तो मुद्दा किती महत्वाचा आहे तुम्हाला सांगताना मला एक गोष्ट मला आता आठवली की आमचे जे कामगार रिटायर होतात ना, रिटायर झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की सरकारी कर्मचारी आहेत ते कर्मचारी आनंदात जीवन जगतात कुटुंब, आणि तुम्हाला सांगतो आमचे जे कामगार आहेत काही कामगार, तर काही कामगार अक्षरशः एखाद्या हॉस्पिटलच्या बाहेर वॉचमन म्हणून काम करतात, एखाद्या हॉटेलच्या बाहेर गाड्या काढण्याचं काम करतात वॉचमन म्हणून, तर हे आमच्या डोळ्यामध्ये आश्रू आणणारं काम आहे तुम्हाला सांगतो. तर ह्याचा यासाठी मी माझ्या कामगारांना एक विनंती करेल की आपण यासाठी लढा उभा केला पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि केंद्र सरकारला आपण या ठिकाणी जाब विचारलं पाहिजे, त्यासाठी कामगारांनी एकत्र यावं अशी मी आजच्या तुमच्या या मुलाखतीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो कामगारांना की आपले जे बंधू आहेत ते बंधू कुठल्या अवस्थेमध्ये, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात ते 3,000 5,000 पेन्शनमध्ये कुठल्या औषधात घेऊन ते ठिकाणी ते हे करत असतील, आणि एखाद्या आपणच समजा एखादा कामगार आपलाच कामगार बंधू आपण एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जात असताना आपलाच बंधू जर आपली गाडी त्या ठिकाणी बाजूला काढत असेल लावत असेल, तर ते चित्र आपल्या कामगार बंधू म्हणून आपल्याला कसं वाटत असेल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, आणि कामगारांनी निश्चितपणानं लढा उभा केला पाहिजे. आता तुम्ही लिखाणाच्या बाबतीमध्ये बोलला, तर लिखाणाची मला पहिल्यापासून आवड होती, म्हणजे वाचनाची प्रचंड आवड मला आणि लिखाणाची प्रचंड आवड, आणि मला पहिल्यापासून वेगवेगळ्या गोष्टीचं एक उत्सुकता मला पहिल्यापासून होती की कुठेही गेल्यानंतर मग ते कसं असेल, त्याचा इतिहास कसा असेल किंवा काय कसा असेल, हे पहिल्यापासून असल्या कारणाने मी आता मी कामगार तुम्हाला वाटत, पण मी माझ्या घरी रोज दोन वर्तमानपत्र जे मोठाले वर्तमानपत्र आहेत ते कायम असतात, त्याचबरोबर जे दिवाळी अंक आहेत तर ते कायम असतात माझ्याकडे. मी माझ्याकडे पुस्तकांचा मोठा संच आहे, मला पहिल्यापासून पुस्तक वाचण्याची आवड आहे. त्याचबरोबर ओशोंचे पुस्तक मी फार वाचले रजनीशांचे, तर ते फिलॉसॉफर म्हणून त्यांची जी भूमिका ते मानतात ना ते मला फार आवडली तुम्हाला सांगतो, आणि त्यांच्या अनुषंगानेच मग मला ते लिहिण्याचं वगैरे की त्यांचे संदर्भ घेऊन मला लिहिण्यासाठी पण थोडं सोपं गेलं तुम्हाला सांगतो की तर ते वाचत असतानाच मग ते आध्यात्मिक मग माझेच प्रश्न मला पडायला लागले ते पुस्तक वाचताना मग नंतर मग आमच्याकडे गोविलकर मॅडम आल्या होत्या एकदा आपल्या साहित्यिक आहेत नगरच्याच आहेत हो तर ते आमच्या एका कार्यक्रमात आलं तर त्यांनी मला तिथं ते एका त्यांच्या भाषणामध्ये त्यांचे विचार त्यांनी व्यक्त केले त्यावेळेस त्यांनी एक मुद्दा त्या ठिकाणी सांगितला की तुमचे जे घडामोड घडती रोज तुमच्या बरोबर किंवा तर तुम्ही ते लिहित चाला की तुम्ही ते वहीत लिहित चाला तर मग ते मी लिहित गेलो आणि त्यानंतर मग मला ते लिहित असताना मग थोडं करत मला ते लिहिण्याची आवड आणि संदर्भ पाहण्यासाठी मी पुस्तक वगैरे वाचतच होतो आणि जे मुख्य जे काही गोष्टी असतात तर त्याच्यामध्ये मी अंडरलाईन करून ठेवायचो की हा मुद्दा आपल्याला कसा आहे किंवा तो काय आहे तर त्या माध्यमातून मला ती आवड लागली आणि त्यानंतर मग मी आजूबाजूच्या गोष्टीवर लिहायला लागलो मला जे प्रश्न पडतात त्याच्यावर लिहायला लागलो समाजामधले जे समजा जे दुर्लक्षित घटक आहेत आता एक साधार वस्तू गोष्ट सांगतो की आमचं एक सुप्रभात नावाचा एक मॉर्निंग ग्रुप आहे आणि आम्ही ते मॉर्निंगचे व्यायाम झाल्यानंतर आम्ही एका चहाच्या टपरीवर सगळे जमतो आम्ही तिथे गप्प गोष्टी करतो आता गप्प गोष्टी करत असताना मग आमच्या अनेक राजकीय सामाजिक याच्यावर त्याच्यावर चर्चा होती आनंदाने आम्ही सकाळ आपली सुरुवात आनंदात झाली पाहिजे मग त्या ते करत असतो आम्ही त्या ठिकाणी चहा पित होतो त्या ठिकाणी एक पेपर टाकायला एक व्यक्ती यायचा तिथं त्या टपरीवर पेपर टाकायला तर तो यायचा तर तो रोज यायचा तर तो आमच्या गप्पामध्ये तो पण सामील व्हायचा आणि तो ऐकायचा तो पण त्याला हुशार होता तो वाचन तर त्याला पण आवड होती तर ते पेपर वाचताना आणि ते नंतर कळलं की मला आमचे राजगुरू म्हणून मित्र आहे शैलेश राजगुरू त्यांचे आणि त्यांचे संपर्क होता त्यांच्याकडे तो पेपर टाकायचा त्यांच्या ऑफिसचं पण काम करायचं तर ते एक दिवस अशी घटना झाली की ते एक दिवस आदल्या दिवशी आम्ही बोललो आमच्या समोर थांबले ते आणि दुसऱ्या दिवशी ते आले नाहीत तर मी असं विचारलं तर ते आमच्या शैलेशने सांगितलं की ते गेले म्हणून मग तो फार आमच्या म्हणजे जो माणूस काल आपला पेपर दाखवतो आपल्याशी बोलतोय आणि लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला तर ते फार काम करायचे ते कंटिन्यू म्हणजे दिवसभर काम करायचे रात्री वॉचमनचं पण काम करायचे पेपर पण टाकायचे मग त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटलं मग त्यांच्यावर मी लेख लिहिला होता की व एक व्यक्ती व किती काम करू शकतो आणि त्याचा असं अंत कसं होतं तर असं सविस्तर लेख आहे मी म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत असे जे व्यक्तिमत्व आहेत त्याच्यावर मला लिहायला आवडतं त्यानंतर समजा तुमच्या संगीत क्षेत्रामध्ये काम करणारे असतील किंवा आता तुमचे जे जे लोक आहेत जे दुर्लक्षित आहेत पण ते काम चांगलं करतात पण दुर्लक्षित आहेत तर त्यांना पुढे आणण्यासाठी मला ती एक आवड लागली म्हणून मी लिहित राहिलो आणि मग नंतर मग सकाळमध्ये माझा लेख प्रसिद्ध झाला त्यानंतर लोकमतमध्ये झाला आणि स्थानिक पेपरने सुद्धा माझी दखल घ्यायला लागली नंतरच्या काळामध्ये नंतर मग मी फेसबुकला लिहित राहिलो मग ब्लॉग लिहित राहिलो आणि सगळ्यांना मग आमच्या गावाकडच्या काही जत्रा वगैरे ज्या आहेत आमच्या गावाच्या देवस्थानची ती माहिती काढून मग ती लिहित राहिलो मग गावाकडच्या लोकांना ते आवडायला लागलं मग ते प्रत्येक ग्रुपवर ते आवडायला लागलं आणि मला नंतर जाणवायला लागलं की हे लिहितायला लोकांना आवडतंय मग मी ते जास्त लिहित राहिलो मग जे समजा आता उद्या गाडगेबाबांची जयंती आहे तर मग मी आदल्या दिवशी 2-4 दिवसांनी अगोदर गाडगेबाबांच्या संदर्भात माहिती घ्यायचो त्यांच्या पुस्तकांचे संदर्भ घेऊन मग गायगड गाडगेबाबांचं त्यांचे जे मला त्यातलं ते जन्म मृत्यू त्याच्यापेक्षा त्यांनी वेगळं काय त्यांचं ते लिहायचं माझे जास्त हे मी ते फार त्याच्यामध्ये घुसत नाही की ते कधी जन्मले कुठं जन्मले किंवा काय त्याला ते फारसं महत्व नसतं परंतु ते त्यांनी काम काय केलं त्यांनी समतेचं कोणतं काम केलं त्यांनी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी कोणतं काम केलं ह्या गोष्टीवर मी फोकस करून ते मुद्दे मी काढायचो आणि मग ते मुद्दे इकडे माझ्या लिखाणामध्ये आणायचं असं करत करत मग आता आपले म्हणजे भूषण देशमुख सर गेले तर त्याविषयी मला फार वाईट वाटलं कारण माझं आणि त्यांचं संपर्क एकदा फक्त आमची नजरानजर झालेली पण त्याविषयी मी नंतर ऐकत गेलो ते आजारी पडल्यानंतर इकडून तिकडे तर प्रचंड मोठा माणूस गेलायचं मला तिथं मग त्याच्यावर तुम्हाला सांगतो मी ते आजारी असताना एक लेख लिहिला तो लेख मी नंतर मग माझ्या फेसबुकला टाकला तर मला सकाळचे प्रकाश पाटील त्यांचा फोन आला मला. त्याला मग ते अक्षर फोन ते 15 मिनिटं रडत होते. म्हणजे इतकं म्हणजे एवढा मोठा व्यक्तिमत्व होते. ते म्हणे तुम्ही फारच छान लेख लिहिलाय. आणि नंतर मग आपले यांचे कोणाकडून तरी तो लेख त्यांच्या कुटुंबियांकडे गेला आणि तो लेख आपले
1: स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर
0: गिरीश कुलकर्णी सरांनी सुद्धा मला बोलले ते की तुम्ही तो लेख लिहिलेला. मी त्यांनी त्या कुटुंबियांना त्यांना वाचून दाखवलं वगैरे असं मला. आणि ते म्हणे फार म्हणजे त्यानंतर मग मला ते फार हिव. आणि तुम्हाला सांगतो मी जेव्हापासून लिहायला लागलो मी आतापर्यंत इतकं सामाजिक काम केलं तुम्हाला जे सांगितलं आतापर्यंत त्यापेक्षा मला हे लिहायला लागल्यानंतर मला फार लोक माझ्याकडे वेगळ्याच याने बघायला लागले.
1: तुम्हाला आपण म्हणतो ना समाज जागृत हा
0: जागृत होऊ शकतो आणि त्याबरोबर एक सन्मान सुद्धा मला मिळायला लागला. खरं सांगतो सांगायचा उद्देश असा आहे की आपण लिहित राहिलं पाहिजे. आपल्याला आपल्याला अगोदर काय होतं एक आपल्याला वाटतं की आपण लिहिताना काही चुका होतात का किंवा काय होतं का की आपल्याला लिहिलेलं आवडेल का नाही लोकांना. पण आवडतं लोकांना त्याचं एक समाधान वाटलं. त्यानंतर मी रघुवीर खेडकरांच्या वरती त्यांची एक हे केलं त्यांना आता पुरस्कार भेटला होता मला वाटतं पद्मभूषण असं काहीतरी. तर मी त्यावेळेस मी माझं ग्रामीण भागातलं गाव आहे मी तमाशा बघितलेला आहे. मी त्या लोकांशी बोललेलो आहे भेटलेलो आहे आणि त्यांचं एकंदरीत आयुष्य मी बघितलेलं आहे. ज्यावेळेस रघुवीर खेडकरांना तो पद्मभूषण पुरस्कार भेटला त्यावेळेस मग मी ठरवलं की हे पद्मभूषण पुरस्कारामागचं जे दुःख आहे ते मी मांडलं होतं त्या ठिकाणी. मग तो लेख सुद्धा सगळ्यांना फार आवडला. त्यानंतर मग नगर टाइम्सने वगैरे माझ्या सातत्याने लेख छापले समाचारने पण छापले. तर ती भूमिका मांडत असताना मी ग्रामीण भागात मी आणि मी जे आहे मी कल्पना नाही लिहित. मी तुम्हाला सांगतो मी जे वास्तव आहे मी जे अनुभवलेलं आहे मला डोळ्याला जे दिसतं ते लिहितो. त्या ठिकाणी सुद्धा मी ते तमाशागिरांचे जे मागचं आयुष्य आहे ते मी मांडलं. ते फार दुःखदायक आहे आणि त्यांचे जे वय वाढल्यानंतर त्यांच्या वेदना आहेत ते प्रचंड दुःख देणार आहेत. त्यासाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे.
1: म्हणजे चेहऱ्यावरचा आनंद न पाहता त्याच्या मागचं किती कष्ट आहेत त्यामागे किती दिवस त्यांनी घालवलेले आहेत हे सगळं मांडणं हे खूप महत्वाचं आहे. ते तुम्ही मांडता आहात तुमच्या लिखाणातून. सर समाजाकडे जेव्हा तुम्ही आत्ता पाहता मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की तेव्हा खूप भारी होतं सगळं की तेव्हाचं सगळं समाज छान होता पण आत्ता बदल होत चालले. तर जेव्हा आत्ता तुम्ही समाजाकडे एक लेखक म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून बघता तेव्हा काय वाटतं?
0: आता ऍक्च्युली त्याच्यामध्ये काय आहे की आता हे सगळे सोशल मीडिया आला आणि तुम्हाला याचं जर मी जो अभ्यास केलाय तुम्हाला सांगतो की समाजामधला जो बदल आहे त्यावेळेचा आणि ह्या वेळेचा तर हा बदल मूळ म्हणजे ना या स्पर्धेमुळं झालेला बदल आहे. आणि याच्यामध्ये जे सरकारी शाळा असतील किंवा जिल्हा परिषद शाळा असतील त्या समजा किंवा रयतच्या शाळा असतील मराठा आपल्या जिल्हा मराठा शाळा असेल त्या शाळेमध्ये शिकल्यानंतर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार भेटायचे. आता आम्ही जर शिकलो लहानपणी आम्ही शाळेमध्ये साने गुरुजींची प्रार्थना राहायची त्यानंतर आपली प्रतिज्ञा राहायची त्यानंतर आता मी आनंद ऋषी आनंद विद्यालयामध्ये शिकलो तर आनंद ऋषी महाराजांची तिथं प्रार्थना व्हायची आणि आम्हाला त्या ठिकाणी शिक्षण तर व्हायचंच. शिक्षण तर पुस्तकं तर होतीच. गणित होतं इंग्लिश होतं मराठी सगळं होतं. त्याबरोबर आम्हाला ते शिक्षण संस्कार मिळायचे. आणि ग्रामीण भागात असताना तर ते गावातले लोक जे असतील त्यांचं जे आपण हे करायचो त्यांच्या बरोबर भेटताना एक आदर राहायचा आपण त्यांचं दर्शन घ्यायचो वगैरे. आणि हे नंतरच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो एक क्लास याला कारणीभूत आहेत माझं असं वैयक्तिक मत आहे. कारण क्लासमध्ये तुम्हाला फक्त पास कसं व्हायचं शिकवलं जातं तुम्हाला तिथे संस्कार बिलकुल नाही येत. या पुस्तकातला कुठला प्रश्न येऊ शकतो याचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जातं. तर तो एक मूलभूत फरक आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये झाल्यामुळं समाजाच्या जी नवीन पिढी जे म्हणतो आपण किती हे याच्यात तुम्ही बघितलं तर ती फार आपल्याला तुम्हाला आदर करताना दिसत नाही तुम्हाला नवीन पिढी. तर त्याला त्याचं मूळ कारण हे आहे. आणि त्यावेळेस जे होतं एकमेकाचा आदर करायचे एकमेकाचं तर ते मूळ कारण शिक्षणचं तेच आहे. आणि हे याचं कारण क्लास आहे. आज सुद्धा तुम्ही बघा अनेक कॉलेजमध्ये फक्त ऍडमिशन येते शाळा आणि क्लासवर ते सगळे केलं जातं आणि हे सुद्धा किती मोठा मुद्दा आहे तुम्हाला सांगतो शिक्षण व्यवस्थेमधला. तर हे जर अशी परिस्थिती राहिली तर देशाचं तुम्हाला सांगतो फार मोठं नुकसान भविष्यामध्ये होणार आहे. त्यासाठी सरकारने याच्यावर फार गांभीर्याने विचार केला पाहिजे याच्यावरती असं याच्या ठिकाणी माझं मत आहे.
1: नक्कीच सरकार असतील, पॅरेंट्स असतील किंवा मग इतर समाजातील घटक असतील.
0: आणि दुसरी एक गोष्ट मला सांगून राहायची की हे ठीक आहे बदललंय सगळं, तर आपण आता पॅरेंट्स म्हणून आता आपण वडीलधारी म्हणून आपण सुद्धा या गोष्टीमध्ये बदललं पाहिजे, मुलांना समजून घेतलं पाहिजे. आता काय होतं एखादी गोष्ट एखाद्या मुलांनी काही गोष्टीची चुका केल्या, आता तरुणपणामध्ये काही गोष्टी घडतात वगैरे, तर त्यावेळी आहे ना त्याला एक तर प्रत्येकाला एक एक मुलगा एक एक मुलगी दोन दोन मुलं असं आहे, त्यामुळे त्याच्यावर फार जास्त आपण आई वडील फार त्यासाठी खर्च करतात किंवा त्याला नाही म्हणायची सवय राहत नाही. आता आमच्या काळात कसं काय पाच आम्ही तीन भाऊ पाच बहिणी असा प्रचंड मोठा परिवार असल्यामुळं आई वडील एखादी गोष्ट नाही म्हणू शकायची, पण आज ती परिस्थिती नाही. आई वडिलांना भरपूर पगार असतो आणि मुलांना ते देतात, तर त्यामुळं मुलांकडे आता नाही ऐकायची सवय राहिलेली नाही. त्यामुळं एक आपण त्यांना सुद्धा त्या गोष्टीच थोडं आई वडिलांनी थोडं भान ठेवलं पाहिजे, त्यांना ते देताना त्याला नाही म्हणजे नाही का असलं आपल्याकडे म्हणून तरी सुद्धा त्याला देताना आपण थोडं विचार केला पाहिजे त्याच्या भविष्यासाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी एखादी चूक जरी केली तर आपण त्याच्या पाठीशी पहिल्यांदा उभं राहिलं पाहिजे. ती चूक ठीक आहे चूक होऊन गेलेली असते, परंतु तुम्ही जर इतरांच्या बरोबर तुम्ही जर त्याच्या पाठीमागे उभं राहिलं नाही ते मुलाच्या मुलीच्या की अनादानाने चूक झाली किंवा काय त्याच्या वयाच्या याने झाली, तर आपण पॅरेंट्स म्हणून पालक म्हणून आपण त्याच्या पहिल्यांदा मागं उभं राहिलं पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे त्यातून आणि नंतर मग तुम्ही त्याला समजून सांगितलं पाहिजे. तर आता काय होतं की आपण अटॅक करतो त्याच्यावरती आपण, तर त्याच्यामुळे तो काही पण करतो मग तुटला बी जातो आणि तो स्वतः हे करतो तो
1: आयुष्य
0: संपवायचा सुद्धा प्रयत्न करतो. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा पालकांनी आता जागरूक राहिलं पाहिजे, आपल्या मुलाला समजून घेतलं पाहिजे काळानुरूप आपण थोडं ते असं मला
1: सर. खरं म्हणजे तुमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे आणि तुम्ही इतकं काम केलेलं आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्यांसाठीच, म्हणजे वंचित पीडित समाजातील वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कार्यरत असता आणि या सगळ्या विषयावर जर बोलायचं झालं आतापर्यंत जो तुमचा प्रवास, खरं म्हणजे आपल्याला दिवस कमी पडेल पण वेळोअभावी आपल्याला इथेच थांबावं लागतंय. आज तुम्ही आलात आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर जाता जाता आपल्या नगरकरांना आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: श्रोत्यांना एकच सांगेल की मी तुम्ही तीन गोष्टीकडे लक्ष द्या फक्त जीवनामध्ये, त्याच्यामध्ये तीन गोष्टीमध्ये कोटलंय. पहिल्यांदा तुम्ही ना आजच काळ जो आहे आज फार फास्ट आहे, फार धकाधकीचा आहे आणि कोण कशासाठी पळतो हे पण काय त्याला स्वतःलाच कळत नाही आपण काय पळतो, तर त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, तुम्ही ध्यान करा रोज 10 मिनिटाचं ध्यान कमीत कमी प्रत्येक व्यक्तीने जरी केलं तर तुमचा स्ट्रेस जो आहे तर ते त्या ठिकाणी जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रेमाने वागा सगळ्यांशी, प्रेम करा सगळ्यांवर, प्रेम करा तुमच्या शेजाऱ्यावर, प्रेम करा तुमच्या मुलावर, प्रेम करा तुमच्या बायकोवर, प्रेम करा आणि आजूबाजूच्या परिसरावर प्रेम करा. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी तुम्ही बसमध्ये असाल, तुम्ही रेल्वेमध्ये असाल, विमानामध्ये असाल, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीसाठी वाद घालू नका. तर त्या प्रेम केलं तुम्ही तर तुम्हाला निश्चितपणानं त्या ठिकाणी चांगला सकारात्मक प्रतिसाद त्या ठिकाणी मिळेल तुम्ही ज्या ज्या गोष्टी कराल त्या ठिकाणी. कारण प्रेम ही जी गोष्ट आहे ना ही ईश्वराची सगळ्यात आवडती गोष्ट आहे आणि ती जर केली तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये फार तुम्हाला हे होईल. कारण आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी हे करतो, अगदी लाईनीमध्ये मला पुढे जायचंय का तुला पुढे जायचंय का, तर त्याच्यासाठी सुद्धा तर तेच तुम्ही जर तुम्ही लाईनीत राहून दम्माने हो तुम्ही येता हे माग पुढं हो ते, तर हे जे आहे प्रेम आहे, प्रेम प्रेम फार महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट महत्वाची मला जी वाटते ती जागरूकता, तुम्ही अवेअरनेस तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही अवेअरनेस जर ठेवला की तुम्ही समजा पाऊल जे आहे तुमचं टाकताना तुम्ही प्रत्येक पाऊल तुम्ही सावध टाका, की ज्याने तुम्हाला ठेस लागणार नाही. प्रत्येक शब्द तुम्ही जे वाक्य आहे तुमचं ते इतरांशी बोलताना तुम्ही थोडा विचार करून थोडं सावधगिरीने बोलला की एखादं वाक्य तुमच्याकडून जर चुकीचं गेलं तर त्या मान समोरच्या व्यक्तीला आयुष्यभर ते वाईट वाटतं आणि तो तुमचा त्या ठिकाणी विरोधी होऊन जातो. तर त्याच्यामुळे अवेअरनेस हा जीवनामधला तुम्ही खाताना घास घेताना सुद्धा तुम्ही जर विचार केला आणि तो व्यवस्थित जर आपण चावला तर तुमची जीभ तेथे कधी येणार नाही, तुमच्या त्या दाताखाली येत नाही. म्हणजे हे एक छोटी छोटी उदाहरणं आहेत, त्याचा खरा अर्थ जो आहे हा डीप आहे अवेअरनेसचा, तुमच्या जागरूकतेचा. तुम्ही जागरूक जीवन जगा, तुम्ही ध्यान करा, प्रेम करा आणि जागरूक जीवन जगा. तुम्ही जीवन तुमचं सुंदर या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही असा एक संदेश मला मला वाटतं की हे जर केलं तर ह्या जगामध्ये जगाचे प्रश्न मिटतील तुम्हाला.
1: बरोबर
0: आहे, आपल्या नगरकरांचे नाही, आईल्या नगरकरांचेच नाही, तर जगाचे प्रश्न त्या ठिकाणी मिळतील.
1: नक्कीच नक्कीच सर, खूप सुंदर संदेश दिला आणि हा संदेश प्रत्येकासाठीच महत्वाचा, तो लहान असो किंवा तो मोठा असो. जर जीवन छान जगायचं असेल तर हा संदेश पाळला, प्रेम केलं, एकमेकांवर प्रेम केलं किंवा जागरूकतेनं राहिलं तर खूप सगळे प्रश्न आपले सुटणार आहेत. खरं म्हणजे सर खूप काही शिकायला मिळालं आहे आणि आज तुम्ही ना तुमचा सगळा प्रवास इतका छान सांगितला, तुमचा म्हणण्यापेक्षा तुमच्यामुळे जो इतरांना, मला जे समजलं की तुमच्यामुळे इतरांना जो फायदा झाला आहे किंवा तुमचा समाज कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खरंच खूप छान आहे सर. आणि असा दृष्टिकोन मी तर म्हणेल सगळ्यांनाच यायला हवा, जेणेकरून समाजातले अनेक प्रश्न सुटतील. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद धन्यवाद, खूप खूप आभारी आहे मी मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल, मला संधी दिली, मला व्यक्त होता आलं, माझ्या मनातल्या काही गोष्टी समाजाला सांगता आल्या, तुम्ही त्याचं माध्यम ठरला, त्याबद्दल तुमचंही मी आभार व्यक्त करतो. भूषण सरांना मला भेटताना त्याचं मला फार दुःख आहे, कारण त्यांचा सहवास मला भेटला असता तर मी अजून समृद्ध झालो असतो असं मला वाटतं.
2: धन्यवाद सर. मंडळी, आज आपण नगर डायरी या शो मध्ये शिवाजी साळवे सरांसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्यात, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नगर डायरी या शो मध्ये, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत. भाग 29. वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा.
2: मातृगायनाचे महनमंगल स्तोत्र अर्थात श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई या पुस्तकातील रात्र 29. मोठा होण्यासाठी चोरी. आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे, तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवांचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता, फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, श्याम तुला पाहिजे की काय अंगठी? त्यांनी विचारले म्हणजे मी माझ्या बोटात ती घालीत असे, परंतु एकाही बोटात ती बसत नसे, ती खाली पडे. अरे जाडा हो जरा, मग बसेल हो ती, असे मग ते हसून म्हणायचे. मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला, परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळकर मंडळींची पुस्तके मी वाचित असे, परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थाचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांचा लेखांचा फार परिणाम झाला आहे. यातील तेजस्वी सोज्वल सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या घरी. ते भाग मी जणू पाठ केले होते, परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाही. माझ्या कोणातरी आप्तांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला. परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले, तुला रे काय समजणार त्यात? मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता, कारण मी सहृदय होतो, मी कवी हृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमिका तयार केली होती. मराठीतील पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रद्धामय व भावमय झालेले होते. मला वाटले आपण भाग विकत घ्यावे, परंतु पैसे कुठून आणायचे? वर्गातील पुस्तकेही सारी मज्जवळ नसत. इंग्रजी शिकत होतो, परंतु एकही कोश मज्जवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दांचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थांचे भाग आपणास पाहिजेतच, असे मला वाटले. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते, बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक लांबवावी असे मी ठरवले. दुसऱ्याचे पैसे चोरणे हे पाप होते, परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले. माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो. असही तुझी फार लागली, दे दयानिधे बुद्धी चांगली. बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो, परंतु चोरी करून बसलो होतो. माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक 5 रुपयाची नोट कमी भरली. भाऊराव 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही आहे, ते पाहुणे म्हणाले. नीट पाहिल्यात का साऱ्या खिशातून? कोणाला दिली तर नाही? माझे श्लोक शिकवणे सारे थांबले. चोराला कुठली झोप? घरात आई जेवत होती, तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो. आई तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही वाटते, मी विचारले. बाळ इच्छा कोठे आहे? धोन घास कसे तरी बळेत पोटात दौडायचे. दोन धंदे चांगले पाहिजेत ना, पाणी उदक करता आले पाहिजे ना. तुम्ही कधी मोठे व्हाल? इकडे लक्ष आहे सारे, आई म्हणाली. आई मी खरेच मोठा होईल, पुष्कळ शिकेन, खूप वाचीन, मी म्हटले. शिक पण चांगला हो, शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे नाही झालेत, तरी मनाने चांगले राहा। माझी मुले मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत असे मी देवाला सांगत असते, आई म्हणाली। ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती। माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याचे मला आश्चर्य वाटे। महम्मदाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव। तेव्हा महम्मद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत, मी आणखी कशाला करू। समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणाने त्या नाचतात डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुराची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का? असे सांगत शेवटी महम्मद म्हणाला, माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवीत होता। कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार, आईसुद्धा कळकळीनेच मला सांगत होती। हृदय पिळवटून निघालेलेच ते शब्द होते, हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंडी तिचाच तो ध्वनी होता। तिचे बोलणे माझी श्रुतिस्मृती होती। मोठा नाही झालास तरी गुणी हो, थोर शब्द ते ऐकत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते। मित्रांनो, इंग्लंडला ट्युडर राजे झाले, त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत। एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक पुशीखाली विंचू होते, कुठेही विश्वासाने डोके ठेवायचे त्या राज्यात जागाच नव्हती। हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत, ते तुम्हाला झोपू देत नाहीत, सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात। कोठे पाताळात गेलात मेलात तरी ते गुप्त दूत आहेतच। सत्सद्विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेत। घरात तर कोणी आले नाही, चमत्कारच म्हणायचा। वडील म्हणाले, श्यामला वगैरे विचारा, कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले, अलीकडे मुलांना वाईट सवयी लागत आहेत, लहानपणीच विडी व विडा याशिवाय त्यांचे चालत नाही। श्याम, अरे श्याम, बळवंतरावांनी हाक मारली। मी गेलो, काय? मी विचारले। बळवंतराव म्हणाले, श्याम तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे? एक नोट नाहीशी झाली आहे। मी म्हटले, नाही बुवा, मीच आज बाहेर खेळायला गेलो होतो, संध्याकाळी आलो, कोणी आले नव्हते। वडील म्हणाले, श्याम तू तर नाही घेतलीस, घेतली असतील तर सांग। छे ओ, तो कसा घेईल? आई हात धुवून आली, तिलाही सारा प्रकार कळला। वडिलांना चुटपुट लागली, स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती। वडिलांनी पुन्हा मला विचारले, श्याम अगदी खरेच नाही ना घेतले पैसे तू? कंपास पेटी किंवा कशाला घेतले असशील? कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास? आई म्हणाली, श्याम नाही हो घ्यायचा, तो रागावला रुसला तरी कोणाच्या वस्तूच हात लावायचा नाही, तेवढा त्याचा गुण चांगला आहे आणि काही केले तरी तो कबूल करतो, तो लपून ठेवणार नाही। मागे एकदा एक वडी घेतली होती त्याने, तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, मी घेतली हो आई, श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील। श्याम तू नाही ना बाळ हात लावलास, आईचा माझ्यावर केवढा विश्वास, अधिक घेणार नाही, घेईल तर कबूल करीन, तिची माझ्यावर केवढी श्रद्धा, आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धन्य जाती, ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय, ते लोक धन्य होय। माझा असत्याचा किल्ला ढासळला, आईच्या साध्या श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला, जमीन दोस्त झाला। माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले, त्या दुबळ्या अश्रूंनी पाप पर्वत पडला। श्याम रडू नकोस, तू घेतलेस म्हणून का मी म्हटले, तू नाहीच घ्यायचास, मला माहीतच आहे उगी उगी बाळ, असे आई म्हणाली। आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघळलो, मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवाने रडत आईला म्हटले, आई तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे, ही घे ती नोट। आई आई माझ्याने बोलवे ना, आईला वाईट वाटले, माझा मुलगा घेणार नाही, केवढा तिचा विश्वास, स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला, परंतु सर्व गेला नाही, देवाने तिची अब्रू राखली, घेणार नाही परंतु घेईल तर कबूल करीन, तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीस उतरला नाही परंतु अर्ध्या कसोटीस तरी उतरला। श्याम पुन्हा नको हो हात लावू, हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो, तू कबूल केलेस, चांगले झाले। बळवंतरावांनी माझे कौतुक केले, त्यांनी मला एक रुपया दिला परंतु तोही मी आईजवळ दिला। श्याम तू कारी घेतले होतेस ते पैसे? आई मोठा होण्यासाठी, पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी मी म्हटले। अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस, ते तर अजून शिकला नाहीस, मग आणखी दुसरे पुस्तके कशाला? माझी आई बोलली, परंतु ते बोलणे फार खोल होते। गड्यानो पतंजलीच्या भाष्यात म्हणे असे एक वाक्य आहे की एक शब्द हा सम्यक ज्ञात हा स्वर्ग लोके काम दुग्ध भवती, एकच शब्द परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो। सम्यक ज्ञात हा नीट समजलेला, वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे तर समजलेला, जे खरोखर समजले ते अनुभवात आणतो, आचरणात आणतो। लहान मूल कंदिलाला धरू पाहते, कंदिलाची कास तापलेली असते, आई लेकराला दूर करते, पुन्हा ते कंदिलाजवळ जाते, शेवटी आई म्हणते लाव लाव हात, ते लहान मूल हात लावते, हाताला चटका बसतो, पुन्हा ते मूल कास धरीत नाही, ते ज्ञान पक्के झाले। सॉक्रेटिस म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो, संस्कृतमध्येही परम ज्ञानाला अनुभती हा शब्द लावतात, अनुभती म्हणजे अनुभव, जे जीवनात अनुभवितो तेच ज्ञान। चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो परंतु शिकलो नव्हतो, सत्य दया प्रेम अहिंसा ब्रह्मचर्य लहान शब्द आहे, आपण पटकन ते उच्चारतो उच्चारतो परंतु त्याची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाही। या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 29वी संपली।
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं। वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवडी यांचा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: रसिक हो नमस्कार. रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग भैरव. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आजच्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग भैरव. राग भैरव ऐकल्याने कंटाळा कमी होईल, उत्साह वाढेल आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल. सूर्याष्टकम गातोय. सूर्याष्टकम हे स्तोत्र आदिशंकराचार्यजींनी कित्येक शतकांपूर्वी लिहिलेलं होतं आणि माझे मोठे गुरुजी संगीत मार्तंड पद्मविभूषण पंडित जसराजजी यांनी ते भैरव रागात स्वरबद्ध केलं. ते आज गातोय. नमस्कार अँड वेलकम टू दिस एपिसोड ऑफ राग अँड रिदम फॉर हेल्थ. आय एम सुहास जोशी. थँक यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग अस. टू बूस्ट युअर पॉझिटिव्ह एनर्जी इन दिस एपिसोड वी आर प्रेझेंटिंग राग भैरव. डेफिनेटली एनी निगेटिव्हिटी अँड अँझायटी इन युअर माइंड विल बी गॉन अँड यू विल बी एबल टू वेलकम अ न्यू डे बाय लिसनिंग टू दिस एपिसोड. वी प्रेझेंट सूर्याष्टकम इन राग भैरव. द बेस्ट टाइम टू लिसन टू दिस एपिसोड इज ॲट द टाइम ऑफ सनराइज or between 7 to 10 in the morning. Suryashtakam is a poem written centuries ago as a salute to Surya or the sun. The sun is our first god, our source of energy, our creator, protector, and the remover of evil. Many centuries after the poem was written, my Bade Guruji, Sangeet Martanda, Padma Vibhushan, Pandit Jasraji, composed and sang Suryashtakam in Rag Bhairav. Bade Guruji has transformed an immortal poem into a divine composition which I will try to sing.

रसिको हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज आपण ऐकलात राग भैरव. गायक आणि सादरकर्ते होते सुहास जोशी. रसिको हो स्वर संजीवनी या कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफ एम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव हेमचंद्र इंगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.